0: क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्य।
1: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग.दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4.
2: एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम, ध्यान, माय, बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 12 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेनं कोणाचं मन दुखू नये आणि देहानं परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळं हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा

0: बुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथं नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्यामुळं शेत दिसेनासं व्हावं तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळं विसरला, त्यामुळं भगवंताला खांबात दिसावं लागलं. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं प्रल्हाद नाही म्हणाला, तर नाम नाही सोडणार असं प्रल्हाद म्हणत होता. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटणार नाही, म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नाही तर आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयीही वाईट विचार आपण मनात आणू नयेत, त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेनं म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. जानकी जीवनस्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 132, दशक 90, समास 4, जाणपण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जाणणे हे सगळ्यांना प्रमाण असले तरी मूर्खांना प्रमाण वाटत नाही, परंतु जाणल्यावरच अलिप्तपणाची खूण पटते। एक जाणणे सोडून कोणी प्राण्याला सोडवू शकत नाही। कोणत्याही कार्यात पारंगत झाल्याशिवाय ते कळत नाही। जाणणे म्हणजे स्मरण, विसरणे म्हणजे विस्मरण। दोन्हीमध्ये काय प्रमाण आहे ते शहाणे जाणतात। जाणते लोक शहाणे, नेणते लोक वेडे दैन्यवाणे। अनुभव म्हणजे काय ते देखील जाणल्यावरच समजते। जिथे जाणपण खुंटलं तिथे बोलणंही संपलं आणि हेतुरहित समाधान झालं। श्रोते म्हणतात हे बरोबर आहे, याच्यामुळे आमचं खूपच समाधान झालं। पण आम्हाला पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण सांगावं। पिंडी तेच ब्रह्मांडी असं अनेकदा बोललं जातं, परंतु त्याचा प्रत्यय येईल असं केलं पाहिजे। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 90, समास 5, हनुमान निरसन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मांड रचना ही पिंडासारखी आहे असं बोललं जातं, पण ते आम्हाला काही लक्षात येत नाही। विविध मते पाहून आमचं मन भांबवतं। जे पिंडी तेच ब्रह्मांडी असं बोलण्याची प्रौढी आहे हे वचन तत्वज्ञ लोक नेहमी बोलत असतात। पिंड ब्रह्मांड एक अशी बोलण्याची पद्धत आहे, परंतु अनुभवाच्या निकषावर ते टिकत नाही। स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 पिंडीचे देह आहेत। विराट, हिरण्य, व्याकृत, मूळ प्रकृती ही ब्रह्मांडीची खूण आहे। ही शास्त्राची रचना जाणावी मग त्याची प्रचिती कशी येईल? प्रचिती नसल्यामुळे गोंधळ होतोय। पिंडामध्ये अंतःकरण आहे तर ब्रह्मांडामध्ये विष्णू आहे। पिंडामध्ये मन आहे तर ब्रह्मांडामध्ये चंद्र आहे। पिंडामध्ये बुद्धी आहे तर ब्रह्मांडामध्ये नारायण। पिंडामध्ये अहंकार तर ब्रह्मांडामध्ये रुद्र, असा विचार शास्त्रामध्ये दिलेला आहे। विष्णू म्हणजे अंतःकरण हे कसे, चंद्र म्हणजे मन हे कसे, ब्रह्माचे लक्षण बुद्धी हे कसे मला सांगावं? नारायणाचं चित्त रुद्र अहंकाराचा हेतू हा विचार काय आहे ते मला सांगावं। अनुभवापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे आलेले श्वान होय, खऱ्यापुढे खोटे प्रमाण कसे होईल त्याच्यासाठी पारखी पाहिजे। पारखून मग निश्चय करायला हवा। परीक्षा नसेल तर अनुमानाविषयी संशय निर्माण होईल। विष्णू, चंद्र आणि ब्रह्मनारायण आणि रुद्रनामा या 5 अंतःकरण पंचके आम्हाला स्वामींनी सांगावी। इथे प्रचिती हे प्रमाण आहे। शास्त्राचं अनुमान लागत नाही किंवा शास्त्रात पाहिलं तरी त्याचा प्रत्यय आला पाहिजे। प्रचितीविण बोलणे म्हणजे तोंड पसरून रडणाऱ्या कुत्र्याप्रमाणे कंडाळवणे आहे। प्रचितीच्या नावे शून्य असेल तर तिथे काय बोलायचं आणि काय ऐकायचं? सगळे आंधळे जमा झाले तिथे डोळस माणसाचं काय काम? अनुभवाचे नेत्र गेले की अहंकार उरतो। दूध नाही, पाणी नाही, विष्ठा ठेवली तर तिथे निवडायला कोण येणार? डोंकावळे आपल्या इच्छेने बोलले, पिंडासारखे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचितीस कोणत्या प्रकाराने आले? म्हणून हे सगळं अनुमान आहे, कल्पनेचं रान आहे। भल्या माणसाने त्या आडरानात जाऊ नये, तस्कराने जावे. कल्पनेने मंत्र निर्माण केले. देव ही कल्पना मात्र, देव ही स्वतंत्र नाहीत, ते मंत्रांच्या अधीन आहेत. येथे न बोलता जाणावे, बोलताना थोडा काही विचार करावा. चालण्यावरून हा अंध आहे की डोळस हे चतुर माणूस ओळखतो, तसं ते ओळखावं. ज्याला जसं भासलं तसं त्याने कवित्व केलं, पण आपल्याला प्रचिती आल्यावर मग त्याच्यातील योग्य ते निवडायला हवं, असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

सुजन हो 48 नारद भक्ति सूत्र यः कर्म फलं त्यजति कर्माणि संन्यस्यति ततो निर्द्वंद्वो भवति याचा अर्थ असा आहे मायेतून कोण करतो जो कर्म फलाचा त्याग करतो इतकंच नव्हे तर सगळ्या कर्मांचाही त्याग करतो नंतर म्हणजे कर्म फल आणि कर्मत्यागानंतर जो निर्द्वंद्व सुख दुःख आदी द्वंद्व रहित होतो तो मायेतून तरून जातो।

सुजन हो अठेचाळीसावं नारद भक्ती सूत्र यकर्म फलं त्यजति कर्माणि संन्यजति ततो निर्द्वंद्वो भवति या संदर्भातलं अधिक विवरण असं. मागील सूत्रामध्ये जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संघांचा त्याग करतो, तो मायेतून तरुण जातो असं सांगितलं. या 48व्या सूत्रामध्ये आणखी तीन साधनं नारद मुनी सांगतात. प्रथम कर्मफल त्याग सांगितलेला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानव प्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचं भोक्तृत्व आहे. कुणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावं म्हणून करीत नाही, तर त्याचं फळ भोगायला मिळावं याच हेतून ते कर्म करीत असतो. यालाच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीनं मानव कर्म करतो. जर फळ न मिळेल अथवा त्या फळाची आसक्ती नसेल तर कर्म करण्याकडे प्रवृत्ती होणं कठीण आहे. हे जरी खरं आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी करता, हे माझ्यामुळे झालं, हे मी केलं हा अभिमान असतो. म्हणून मीच या कर्माचं फळ भोगावं ही आसक्ती, यालाच कर्माचा बंध, कर्मबंध असं म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा स्वादू या दोहींचे नाव बंधू कर्मा चौकी. या फलासक्ती मधूनच पुढं रागद्वेषादी विकार, अनुकूल प्रतिकूल भावना इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते. ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्म मरण प्रवाहामध्ये वाहत जावं लागतं. त्याचं कारणही हे कर्मफळच आहे.

सुजन हो, मानव कर्म फलाशक्तीने भरला गेला की त्याला परमार्थ गोड लागत नाही, तो त्या बंधनामध्ये अंतर्बाह्य अडकून पडतो. ऐसे इष्टापूर्त सगळं जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधो निया. असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ज्याला मायेतून तरून जायचं आहे त्याला फलाशक्ती ठेवता येणार नाही, कारण तो ही एक माया परिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच कर्मफलन त्यजति याचा अंतर्भाव होतो. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला अनेक अध्यायामधून फलत्याग सांगितलेला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, फळाची इच्छा न धरता कार्य करीत रहा. अशा फल हेतु विवर्जित केलेल्या कर्माचं फल जन्म मरणात्मक बंध निवृत्ती आणि निरामय पद प्राप्ती म्हणजेच मायातरण हे सांगितलेलं आहे.

सुजन हो, या फलत्यागाचं श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे की श्रीकृष्ण भगवान त्याला सर्व योगामध्ये हा श्रेष्ठ योग आहे असं म्हणतात. किंबहुना त्याग ह्या शब्दाचा मुख्य अर्थ कर्मफलत्याग हाच आहे. सर्व कर्म फलत्यागम प्राहुत्यागम विचक्षणा. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये असं भगवान श्रीकृष्ण सांगतात, म्हणजे कर्मफलत्याग हे भक्ती मार्गामध्ये माया तरणाचं महत्वाचं साधन आहे. म्हणूनच देवर्षी नारद मुनी या कर्मफलं त्यजति असं ह्या सूत्रामध्ये आवर्जून सांगतात. भक्ती मार्गामध्ये फलत्याग याचा थोडासा वेगळा अर्थ केला जातो, ते फळ ईश्वर अर्पण करणं. कारण सर्व कर्माचा यथार्थ रूपानं करता जर तो आहे परमेश्वर आहे, तर त्याचा भोगताही तोच परमेश्वर आहे. समुद्रातूनच मेघांना पाणी मिळतं आणि मेघांनी वर्षाव केल्यावर ते पाणी पुन्हा समुद्र आपल्या पोटामध्ये समाविष्ट करून घेतो. तद्वत भक्त सर्व कर्मांचा करता जर भगवानच आहे असं समजतो, तर फळभोगताही तोच भगवान आहे. म्हणून फळ देखील भगवंतालाच समर्पण करतो. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका तेणे आत्मबोधे ते

सुजन हो इतकल नव्हे तर पुढं कर्म आणि संन्यासाती असं म्हटलं आहे. कर्तृत्व मद आणि फलास्वाद हे दोन्ही कर्मबंध आहेत असं आता सांगितलं आहे. फलापेक्षा जर गेली तर कर्तृत्व बुद्धी ही हळूहळू मावळते आणि मग ती मावळल्यानंतर कर्म कशी होतील. कर्माचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे देह निर्वाहाकरिता केलं जाणारं दृष्ट फलक कर्म, श्वासोच्छ्वासापासून ते दैहिक ऐंद्रिक आहार विहार आदि. आणि दुसरं म्हणजे देह निर्वाहापेक्षा अधिक ज्यांचं दृष्ट अदृष्ट फल आहे अशी श्रुती स्मृती प्रतिपादित विहित कर्म. साधक अथवा भक्त, ज्ञानी, योगी कुणीही असो, देह निर्वाह करता आवश्यक असणारी कर्म तो करीतच असतो. ती कर्म तो टाकू शकत नाही. ती टाकावी असं कोणी विचारी पुरुष देखील सांगू शकणार नाही, कारण सांगणाऱ्यालाही ती कर्म टाकणं शक्य नाही. तसंच मूळ सूत्रामध्ये कस्तरती मायाम म्हणजे मायेतून कोण तरुण जातो असा प्रश्न आहे. तो साधक विषयकच मानणं योग्य आहे. म्हणूनच नाही देह भृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषत असं श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे देह धारण करणाऱ्याला संपूर्ण कर्माचा त्याग करणं शक्य नाही असं भगवान श्री कृष्ण सांगतात. इतकंच नव्हे तर कुणीही क्षणभरही कर्माविना राहू शकत नाही असं 3र्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात. तसंच कर्मत्यागही दोन प्रकारचा, साध्य प्राप्तीनंतर आणि साधक दशेत होणारा. इथं साधक दशेतील त्याग

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

0: बराय तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले, आज मंगळवार। जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। श्रोतेहो रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं, संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी। सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखानुया हा कार्यक्रम, सादर करते विश्वास देशपांडे। 10:20 ओव्हरव्यू बातमीपत्र। सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम, सादर करत्या कविता गायथनी। दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम, संवादक प्रमोद पुराणिक। दुपारी 1:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करत्या प्रांजली आफळे। 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी, संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी। दुपारी 3:00 मैत्रकट्टा। संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 12 मे. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1666 साली आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट झाली. आजच्याच दिवशी 1797 साली नेपोलियननं व्हेनिस जिंकलं. आजच्याच दिवशी 1909 साली सेवानंद बाळूकाका कानेटकर, डॉक्टर गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वी ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1952 साली प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. आजच्याच दिवशी 1987 साली ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील HMS हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारतानं तिला INS विराट या नावानं दाखल केलं. आजच्याच दिवशी म्हणजे 1998 साली 12 मे रोजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला. आजच्याच दिवशी 1998 साली भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा GD बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1820 साली परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला आणि त्यायोगेच जागतिक परिचारिका दिवसाची सुद्धा सुरुवात झाली. 1895 साली आजच्याच दिवशी भारतीय तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1903 साली हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवशी 2014 साली भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सरत पुजारी यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. काळाच्या ओघात अनेक घटना अशा घडतात की ज्यांची नोंद इतिहासाच्या पानामध्ये अगदी ठळक अक्षरात केली जाते. व्यक्तीच्या काय किंवा राष्ट्राच्या काय आयुष्यामध्ये युद्धाचे संघर्षाचे प्रसंग अहो केवळ अपवाद म्हणून नाही तर नियम म्हणून येतात. 200 वर्ष भारतानं परकीय ब्रिटिश सत्तेशी सामना करून 1947 स्वातंत्र्य मिळवलं. स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने संविधानाच्या साक्षीने मूलभूत हक्क देऊन आश्वस्त केलं. न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता या चार खांबांवर लोकशाहीची शानदार इमारत राजसत्ता या भारतात स्थापन झाली. पण मित्रमैत्रिणींनो, अवघ्या 2 दशकांमध्येच दुर्दैवाने या लोकशाही राजसत्तेला माओवादी हिंसक आतंकवादाच्या रक्तरंजित विचारसरणीने ग्रासलं. या विचारांची विश्ववल्ली भारतातल्या जवळपास 12,000 किलोमीटरच्या परिसरामध्ये फैलावत गेली. हळूहळू तिनं आपली मुळ इथं भक्कम केली. या भूभागामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश इथला जवळपास 12,000 किलोमीटरचा भूभाग होता आहे. पण

2018 पर्यंत मात्र या भागाची ओळख लाल पट्टा अशी केली जायची, माओवादी चळवळीची निदर्शक म्हणून. माओवादी चळवळीला लोकशाहीची तत्व मान्य नव्हती आणि म्हणूनच रक्तरंजित क्रांतीने इथला भूभाग हा लांछित झालेला होता आणि त्यामध्ये इथल्या नागरिकांचा बळी जात होता. या भूभागातील भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याला लागलेलं हे अतिरेकी उग्रवादी हिंसक विचारांचं ग्रहण आणि त्या ग्रहणाचे लागलेले वेग हे 2014 पासून मात्र हळूहळू सुटू लागले. आणि मित्रमैत्रिणींनो, आश्चर्य म्हणजे 2020 मध्ये नक्षलवाद मुक्त भारत असं मोदी सरकारने दिलेलं जनतेला वचन 2026-30 मार्चला या वचनपूर्तीचा अहवाल सरकारने संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या वचनपूर्तीच्या यशातलं रेड कॉरिडॉर म्हणजेच नक्षलवाद मुक्त भारत हे एक यशाचं सुंदर पीस. मित्रमैत्रिणींनो, सर्वसामान्य माणसांना नक्षलवाद आणि त्यामुळे भारतात झालेलं थैमान हे आपल्याला बातम्यांमधून तिथल्या हिंसाचाराच्या घटनांमधून कळत होत. पण इतक्या विस्तीर्ण भूभागामध्ये भारतातल्या या भागातल्या लोकांचं दुःख इतक्या तीव्रतेने आपल्या सगळ्यांपर्यंत पोचत होत असं म्हणणं जरा धाडसाच ठरेल. अरे तेही बरोबर आहे, नाही का? आपण म्हणतोच ना, ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि म्हणूनच ती आज फक्त असेपुरती आपल्या पर्यंत पोचली असेल, पण त्याची झळ आणि त्या झळीत होरपळून निघणारे भारतीय होते त्या भूभागातले स्थानिक. मुळातच दुर्गम भागामधल्या या नागरिकांची भारतीय असूनही मूळ प्रवासापासून नाळ सुटलेली होती. आणि ह्याचाच नेमका फायदा माओवादी नक्षलवादी चळवळीच्या नेत्यांनी घेतला. ह्या चळवळीची बीजारोपण इथं करून ह्या भूभागाला लाल पट्टा किंवा रेड कॉरिडॉर ही ओळख देणारे या चळवळीचे कार्यकर्ते चारू मुजुमदार, कानू सन्याल अशी मंडळी होती. पश्चिम बंगालमधील नक्षलबारी इथं या चळवळीचा श्री गणेशा झाला तोही एका घटनेने. आणि म्हणूनच नक्षलबारीमध्ये सुरू झालेली ही चळवळ नक्षलवाद म्हणून आपली ओळख सांगते. ही चळवळ सुरू होण्याची घटना घडली ही नक्षलबारीमध्ये एका चहाच्या मळ्यामध्ये. चहा मालक आणि नक्षलवादी चळवळीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 9 चहा मळ्यातल्या मजूर स्त्रिया आणि 3 मुलांचा बळी गेला. आणि इथेच नक्षलवादाची बीज रोली गेली आणि भारतातल्या 12,000 किलोमीटरच्या भूभागामध्ये ती हळूहळू रुजली, फैलावत गेली. नक्षलवाद म्हणून ही चळवळ ओळखली जाते आजही. आणि नक्षलवाद म्हटला की त्यानंतरचा भीषण हिंसाचार ही रक्तरंजित घटना या अंगावर शहरे आणतात. या दुर्गम भागामध्ये राहणारे भूमिहीन आदिवासी मजूर त्यांचं होणारं शोषण
दारिद्र्याचे ते बळी ठरत होते, अज्ञान आणि भारतामधल्या अनेक सुखसोयींपासून वंचित होते. मुख्य धारेपासून तुटलेली त्यांची नाळ त्यांना साहजिकच सहानुभूती दाखवणाऱ्या माओवादाकडे वळली नसेल तर नवल. त्यांना न्याय मिळावा, भूमिहीनांना हक्क मिळावे, दारिद्र्य, दुर्बलता, अज्ञान नाहीस व्हावं आणि सर्वत्र माओवादी विचारसरणीने राज्य चालावं या उद्दिष्टाने माओवादी चळवळीने इथं हातपाय पसरायला सुरुवात केली. अर्थातच माओवाद म्हटला की लोकशाहीची मूल्य त्यांनी धुळीस मिळवली तर त्यात नवलते काय, खरं ना? अहो, शांती अहिंसा यासारखी तत्व न मानणारी ही चळवळ, तिची मनोधारणा, मग त्यांनी सरकारी विकास योजनांना सदैव बांध घालताना पावलो पावली अशा घटनांना उद्ध्वस्त करण्यासाठी सुरुंग ठाई ठाई जमिनीत गाडले होते आणि ते त्यांचं कार्य करत होते. प्रश्न सोडवण्यासाठी शांतता अहिंसा ह्या मार्गापेक्षा सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जनमतावर दबाव टाकत होते आणि बदल घडवायचा तो शांती किंवा अहिंसेच्या मार्गाने नाही तर बंदुकीच्या फैरी झाडून आणि रक्ताचे पाट वाहून हीच त्यांची मनोधारणा होती, हीच त्यांची भूमिका होती. बंदुकीच्या धाकानं एकाच वेळी इथल्या असह्य आणि दुर्बळ बनलेल्या अज्ञानी जनतेवर आणि त्याच वेळी लोकशाहीच्या मार्गाने जाणाऱ्या भारत सरकारवर दोन्ही बाजूने आणि एकाच वेळी ही चळवळ या वेठीला धरत होती, त्यांना त्रस्त करत होती. भारतातील या जीव घेण्या साखळीत अडकलेला भारत अनेक वर्ष हे रक्तरंजित संकट झेलत होता, पेलत होता. पण मित्रमैत्रिणींनो, ह्या चळवळीच्या मुळावर घाव घालायला स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्ष गेले. मित्रमैत्रिणींनो, नक्षलवादी भूभाग ही ओळख सांगणारा हा लाल पट्टा रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जात होता आणि लोकशाहीवादी भारताच्या नावावर हा लाल पट्टा म्हणजे कुंकुम तिलक नव्हता तर लोकशाहीला काळीमा फासणारा आणि भारताची जगातील सर्वात मोठे लोकशाहीवादी राष्ट्र या प्रतिमेला क्षणोक्षणी काळीमा फासत होता. इथल्या या हिंसक घटना घडत होत्या, त्यामुळे कधी कुठून कसा नक्षलवादी गोळीबार करतील या धास्तीने तिथं जगणारे स्थानिक राज्य सरकारी पोलीस सुरक्षा रक्षक असुरक्षित जीवन जगत होते. खरं सांगू का मित्रमैत्रिणींनो, जगत होते हे म्हणणं धाडसाचं ठरेल. जगत नव्हते तर क्षणोक्षणी मरत होते. अहो, महाराष्ट्रातल्या गडचिरोली या लाल पट्ट्यातल्या भागामध्ये अनेकदा इथल्या पोलीस खात्यातील म्हणा किंवा सुरक्षा दलातील म्हणा व्यक्तीला शिक्षा म्हणून त्यांची बदली केली जायची किंवा खुन्नस काढण्यासाठी तिथं गडचिरोलीला पाठवलं जायचं असं म्हणतात. देशातील नागरिक असूनही या लाल पट्ट्यात राहणारे इथले नागरिक 70 वर्षांनंतरही नक्षलवाद्यांच्या पाळतंत्र्यात जगत होते. कोणत्या क्षणी मृत्यूचा घाला पडेल या अंधाराच्या भीतीच्या सावटात कस बस आयुष्य काढत होते. पण मित्रमैत्रिणींनो,
माणसाच्या आयुष्यातच नाही तर राष्ट्राच्या आयुष्यातही काळ रात्र सरता सरता आशेचा उषक काल होतो, याची प्रचिती या रेड कॉरिडॉर म्हणजेच नक्षलवादी चळवळीच्या अंताने दिली असं म्हणायला हरकत नाही. हो पण ती कशी केव्हा हे ऐकूया आणि त्यासाठी पुन्हा भेटूया. मित्रमैत्रिणींनो तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

ಕೃಷಿ ಸಂದೇಶ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, विदर्भ किंवा नागपूरचं नाव काढलं की संत्र्याचं पीक आपोआप डोळ्यासमोर येतं. या संत्र्याच्या संदर्भामध्ये जुन्या झाडाचं पुनरुज्जीवन आणि सलाटलेल्या झाडाचं पुनरुज्जीवन या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. संत्र्याच्या जुन्या झाडाचं म्हणजे साधारणतः 15 वर्षापेक्षा जास्त जर संत्र्याच्या झाडाचं आयुष्य झालं तर शास्त्रीय उपाययोजना करून पुनर्जीवन करता येतं व अशा झाडाचं आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळू शकतं. त्याकरता काही उपाययोजना आपल्याला अंमलात आणणं गरजेचं असतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात. मध्यम व मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीनं कापून काढाव्यात. हिरव्या फांद्यासुद्धा शेंड्यापासून 25 सेंटीमीटर लांबीच्या छाटाव्यात. ही छाटणी केल्यानंतर झाडांवर कीटक व बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. झाडाच्या बुंध्याला व छाटलेल्या जागी बोर्डो मलम लावावा. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत आणि 7.5 किलो निंबूची ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी. ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी 500 ग्रॅम नत्र अधिक 500 ग्रॅम स्फुरद प्रति झाड या प्रमाणात द्यावा. ही छाळा आपण पुनर्जीवन केल्यानंतर पुढच्या वर्षीपासून शिफारसीनुसार खताच्या मात्रा द्याव्यात व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. संत्रा झाडाची छाटणी एकदाच करावी, दरवर्षी करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की बा जुन्या झाडाचं पुनर्जीवन केलं पाहिजे. 15 वर्षाच्या वर ज्या झाडाचं आयुष्य आहे त्या झाडाची छाटणी करावी, नवीन झाडाची छाटणी अजिबात करू नये. संत्र्याच्या सलाटलेल्या झाडाचं सुद्धा चांगल्या प्रकारे पुनर्जीवन करता येतं. त्याच्यामध्ये वाळत असलेल्या संत्रा झाडाच्या हिरव्या फांद्या 30 ते 45 सेंटीमीटर शेंड्याकडून काढून टाकाव्या. वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग 2 ते 3 सेंटीमीटर घेऊन छाटावा. छाटणी केल्यानंतर लगेच 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम कार्बन डायझिम या प्रमाणात बुरशीनाशक टाकून त्याची फवारणी करावी. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्यात आणि सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि वाफा 5 ते 7 दिवसांनी उघडा ठेवावा. 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम मेटलेक्झिल टाकून त्याचे 20 लिटर द्रावण वाफ्यात शिंपडावे. प्रति झाडास 50 किलो शेणखत अधिक 7.5 किलो निंबू ढेप अधिक 1 किलो अमोनियम सल्फेट अधिक 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट अधिक 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याचं मिश्रण टाकावं व खोदलेला वाफा मातीनं झाकून टाकावा. यानंतर 15 दिवसांनी 0.6% तीव्रतेचं बोर्डो मिश्रण घेऊन त्याची फवारणी करावी. झाडाच्या बुंध्याला 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डो मलम लावावा आणि साल खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरता अळीने खाल्लेला भाग तरटाने साफ करून छिद्रात तार टाकून छिद्र मोकळं करावं व त्या छिद्रात पिचकारीच्या सहाय्यानं मोनोक्रोटोफॉसचं द्रावण 14 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सोडावं व छिद्र ओल्या मातीने बंद करावं. शेतकरी बंधूंनो, ह्या काही बाबी आहेत पायाभूत. याशिवाय विस्तृत माहिती जर पाहिजे असेल या संदर्भात उद्यान विद्याशाखेशी संपर्क करा. नमस्कार. कृषी संदेश.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

बोला विश्वास. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतोय आणि आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, या कार्यक्रमामध्ये नेहमीच वेगळा विषय असतो. आजही असाच एक विषय आहे. एक लढा असाही हा तो विषय. मंडळी, हा जो विषय आहे हा वृक्षतोडीच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात आहे. आणि एक लढा असाही या विषयाचे 8 भाग सादर होणार आहेत. त्यातील आज पहिला भाग आपल्यासमोर सादर करतोय. मंडळी, काही वर्षांपूर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला हे आपल्याला आठवत असेल. मंडळी, जसा स्वातंत्र्य संग्राम किंवा स्वातंत्र्य लढा आपण पाहिला, प्रत्यक्ष पाहिला नसला तरी इतिहासातून आपण तो वाचला आहे किंवा त्याबद्दल ऐकलं आहे. एका अर्थानं हा अतिशय विशाल असा स्वातंत्र्य संग्राम आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक प्रकारचे लढे आपल्याला लढावे लागलेले आहेत. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे लढे भारतानं अनादिकाळापासून अनुभवले आहेत. कधी तो 1857चा लढा असेल, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर असं म्हटलं आहे. कधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला विदेशी वस्तूंच्या वापराविरुद्धचा लढा असेल, व पुढे गांधीजींनी सुरू केलेली वेगवेगळी आंदोलनं असतील, गोवा मुक्ती संग्राम असेल, हैदराबाद मुक्ती लढा असेल, अशा अनेक असंख्य लढ्यांची पार्श्वभूमी आपल्या इतिहासाला आणि स्वातंत्र्य संग्रामाला आहे मंडळी. पण आज आपण या सर्वांपेक्षा अगदी आगळा वेगळा असा एक लढा पाहणार आहोत. मंडळी, हा लढा निसर्गावर होणाऱ्या मानवाच्या आक्रमणाविरुद्ध आहे. या लढ्यात जसे पुरुष सामील आहेत तशाच स्त्रियाही सामील आहेत. किंबहुना महान लढवय्या स्त्रियांच्या प्रेरणादायी त्यागानं हा इतिहास भरलेला आणि भारलेला आहे. अशा काही स्त्रियांचा परिचय सुद्धा या कार्यक्रमामधून, म्हणजे यातल्या 8 भागांमधून आपल्याला मी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर या लढ्याला चिपको आंदोलन किंवा मिठी मार आंदोलन असं म्हणता येईल, पण तो त्या विशाल लढ्याचा केवळ एक भाग आहे. मुख्य म्हणजे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जनतेनं पर्यावरण वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आहे. आपण जर स्वतःला भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून घेऊ इच्छित असलो तर आणि पर्यावरण

कारण प्रेमी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेऊ इच्छित असलो तर हा लढा समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. कारण हा लढा आपल्याला जणू इशारा देतो आहे की सावधायिका पुढल्या हाका, या हाका आपल्याला नाही ऐकू आल्या किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत. पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे नेमकं काय हे न शिकलेल्या परंतु निसर्ग आणि पर्यावरण ज्यांच्या जगण्याचाच एक भाग आहे अशा अशिक्षित लोकांनी घडवलेला हा इतिहास आहे. तो जर आपण समजून घेणार नसू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असं खेदानं म्हणावं लागेल. मंडळी, भारताच्या उत्तरेला हिमालयाची विस्तीर्ण पर्वतराजी आहे. हिरवीगार वनराई, उंच वाढलेली सुरू, देवदार आदी वृक्षांची वन, खळाळत वाहणाऱ्या नद्या, विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी जीवन कोणाला आकर्षित करत नाही. पण हे खरंच तसं राहिलं आहे का, राहणार आहे का, आज तरी नक्की सांगता येत नाही. अनेक ठिकाणची वस्तुस्थिती फार भयानक आहे. आपण सहलीसाठी जातो, हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे पाहून येतो. आपण खूप समाधानी असतो की आपण उत्तरेकडील भाग पाहिला, हिमालयामध्ये जाऊन आलो. पण मंडळी, हिमालयातील किंवा उत्तराखंडमधील बऱ्याचशा जंगलांची प्रचंड हानी झाली आहे हे विदारक सत्य आपल्याला फारसं जाणवतच नाही. चामोली, गढवाल, कुमाऊं, बढियारगड यासारख्या परिसरामध्ये जंगल बऱ्यापैकी नष्ट झालं आहे. पण एकेकाळी हा सगळा भाग भरगच्च वृक्षराजीनं भरलेला होता, नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध होता. तिथं राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागवणारा होता. ही विशाल वृक्षराजी म्हणजे भारताचं वैभव. पण इंग्रज व्यापारी म्हणून या देशात आले आणि राज्यकर्ते बनले. पण मुळात त्यांची प्रवृत्ती व्यापारीच होती. त्यांची दृष्टी या नैसर्गिक सोबत्ता असलेल्या भागावर पडली आणि येथील डौलदार वृक्षराजे पाहून त्यांच्या व्यापारी वृत्ती जाग्या झाल्या. या वनांवर त्यांनी जणू आपली मालकीच प्रस्थापित केली. इथल्या स्थानिक रहिवाशांना बेदखल करून टाकलं आणि आपल्या स्वार्थासाठी, औद्योगिक उपयोगासाठी बेसुमार वृक्षतोड सुरू केली. डोंगराळ भाग असल्यानं वाहतूक करणं कठीण होतं. अशा वेळी तोडलेलं लाकूड नद्यांच्या खळाळत्या पात्रातून वाहून नेण्याचा सोपा आणि बिनखर्चिक उपाय त्यांनी अवलंबला. या जंगलात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या समस्यांमध्ये मग भर पडायला लागली. मंडळी, इथल्या लोकांचं जीवनच या जंगलांवर अवलंबून होतं. त्यांना लागणारं अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या सगळ्या गरजा हे जंगलच तर भागवत होतं ना. डोंगर उतारांवर ही मंडळी थोडीफार शेती करत होती. सुरुवातीला त्यांना ही वृक्षतोडीची धग फारशी जाणवली नाही. पण जसजसा काळ लोटला, अधिकाधिक वृक्षतोड होऊन नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊ लागली, तसतशी ही धग त्यांना जाणवायला लागली. हळूहळू ही मंडळी आपल्या हक्कांविषयी जागृत व्हायला लागली.
अर्थात 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज या देशातून गेले मग आपल्याला असं वाटेल की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही बेसुमार जंगतोड नक्कीच थांबली असेल. तर मंडळी, खरंच असं झालं का? ही बेसुमार जंगलतोड पर्यावरणाची हानी थांबली का? आदिवासींनी काय केलं किंवा इंग्रजांचा कित्ता पुढं कोणी गिरवला हे तुम्हाला मी सांगणार आहे, पण ते पुढच्या भागामध्ये. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हे गीत आपण ऐकलं बदलते रिश्ते या चित्रपट.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726.
0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. दो दिलों की दास्तान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. अंजान ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमित कुमार यांनी गायलेलं जवानी या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं. असद भोपाली यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राजकमल यांनी.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि मन्नाळे यांनी गायलेलं, मदन मोहन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे नक्षलालपुरी यांचं आणि चित्रपट दिलगीर आहे.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार म्हणजेच दिनांक 12 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात. स्वर्गीय निर्मलाताई दातार स्मृती प्रित्यर्थ श्री अरुण जोशी संस्थापक मायदेश फाउंडेशन पुणे यांच्या व्याख्यानाचा विषय आहे समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा. आणि त्यानंतर जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलडीज हा कार्यक्रम, शिवाय श्री मधुकर जाधव यांचं चित्र प्रदर्शन. तेव्हा जरूर या आज म्हणजेच 12 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चलते चलते या चित्रपटामधलं.

0: स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ऐकूया शकील बदायूनी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये नौशाद यांच्या संगीताने सजलेली. चित्रपट आहे आदमी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: ऐकूया छोमंतर या चित्रपटामधलं गीत मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजात। गीतकार जान निसार अख्तर आणि संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी।
3: मुस्कुराना एक जरा सैंपल आप थोड़ा सा।

0: कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत हेमंत कुमार यांचं, चित्रपट अनुपमा.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शब्दरचना हसरत जयपुरी यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आहे चोरी चोरी या चित्रपटामधलं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत परेबी या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. एहसान रिझवी यांची गीतरचना, अनिल विश्वास यांचं संगीत आणि हे गीत आहे बेकसूर या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हे गीत ऐकूयात हसन कमाल यांचं आवाम या चित्रपटामधलं. ही भक्तिरचना ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे रवी यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया अलबेली या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो बूंद पानी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफे आझमी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात.
3: बाजी या चित्रपटातील या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: अलकही या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे संत कबीर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

मनापासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया देव माणूस या चित्रपटामधलं.

0: अमृताचा घनपरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दी माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

श्रोत्यो नमस्कार. आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 12 मे 2024 मंगळवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. साहित्य संमेलन स्थळाची 14 जूनला घोषणा. सीडीव्हीमुळे वाघिणींसह बछड्यांचा मृत्यू. कान्हामध्ये कुत्र्यांमधून जीव घेण्या विषाणूचा संसर्ग. वन्यजीवांना धोका. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी. 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रसिद्ध गायक संगीतकार गोविंद पोवळे यांचं निधन. आणि कडाक्याच्या उन्हामुळे पालेभाज्या महागल्या. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची 14 जून रोजी घोषणा होणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेली पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या 2 संस्था इच्छुक आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्ष रे गुरैया स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्र स्वीकारली. स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं त्यांच्या जागी मध्य प्रदेश साहित्य संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे यांची साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी स्थळ निवड समितीची स्थापना रविवारच्या बैठकीत करण्यात आली. त्यामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांच्यासह मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ, तर मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे आणि विदर्भ साहित्य संघाचे लखनसिंह कटारे यांचा समावेश आहे. ही स्थळ निवड समिती 11 आणि 13 जून रोजी पुण्यातल्या संभाव्य संमेलन स्थळांची पाहणी करणार आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली. वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. मात्र T141 वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू शिकारीमुळे झाला नसून कॅनाईन डिस्टेम्पर व्हायरस अर्थात CDV या विषाणूमुळे झाल्याचं समोर आलंय. अभयारण्याशेजारील गावांमध्ये कुत्र्यांमधून हा विषाणू वाघांपर्यंत पोहोचल्याचा वनविभागाचा दावा आहे. कान्हाचे क्षेत्र संचालक रवींद्रमणी त्रिपाठी यांनी सांगितलं की मृत वाघीण आणि तिच्या बछड्यांचे नमुने जबलपूरमधील पशुविज्ञान महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तिथे वाघांचा मृत्यू CDV मुळे झाल्याचं निष्पन्न झालंय. या धोकेदायक विषाणूमुळे प्राण्यांची भूक पूर्णपणे संपते आणि त्यांना न्यूमोनिया होतो. वाघीण आणि तिच्या बछड्यांनी अनेक दिवस काही खाल्ले नसल्याचंही शवविच्छेदन अहवालातून उघड झालंय. दरम्यान हा विषाणू प्रामुख्यानं भटक्या किंवा लसीकरण न केलेल्या पाळीव कुत्र्यांमध्ये आढळत असून लाळ, लघवी आणि विष्ठेद्वारे याचा प्रसार होताना दिसतोय. अन्नाच्या शोधात कुत्रे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात जातात आणि तिथं वन्यजीवांना त्यांच्यामुळे संसर्गाची शक्यता निर्माण झालीय. वाघ अनेकदा या कुत्र्यांची शिकार करतात, ज्यामुळे वाघांना कुत्र्यांमधून या विषाणूचा थेट संपर्क होतो असंही निदर्शनास आलंय. दरम्यान या प्रकारामुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून कान्हा अभयारण्यात CDV मुळे वाघांचा मृत्यू झाल्यानं शेजारील 8 गावातील कुत्र्यांचं लसीकरण करण्यात येत आहे. विषाणू असलेल्या 103 कुत्र्यांपैकी 94 कुत्र्यांचे लसीकरण झालं असून परिसराचं निर्जंतुकीकरण सुद्धा सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागला. रायगडमधल्या इंदापूर, माणगाव आणि कोलाड परिसरात तसंच रत्नागिरीतील संगमेश्वर, सावर्डे ते बावनदी टप्प्यात महामार्गाचं काम अर्धवट असल्यानं तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, पुणे तसंच राज्यातल्या अनेक भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक आणि चाकरमानी कोकणाकडे रवाना होत आहेत. मात्र खाब कोलाड ते इंदापूरपर्यंत गेल्या 9 दिवसांपासून वाहतूक कोंडीचं चित्र कायम दिसतंय. एसटी बस, खासगी वाहनं, रिक्षा, दुचाकी आणि मालवाहू वाहनांमुळे महामार्गांवर मोठी गर्दी होताना दिसतेय. महामार्गाचं काम गेल्या 11 वर्षापासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमगोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडनं यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान ठाणे इथल्या घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे रविवारी सकाळी ठाणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गर्डर उभारणीचं काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यानं भाईंदरपाडा, कासारवडवली, वाघबीळ, पातलीपाडा, ब्रह्मांड परिसरासह अनेक अंतर्गत रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माती सांगे कुंभाराला प्रभाकर नागवेकर यांच्याबरोबर गायलेलं रात्रकाळी घागरकाळी तसंच सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कामधाम संसार विसरली
आणि जानकी अय्यर यांच्या आवाजातील उमटली रामाची पावलं, माणिक वर्मा यांच्या आवाजातील शुभंकृती कल्याणम यासारख्या अनेक रसिकमान्य गीतांनी आपला अमिट ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचं शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी वयाच्या 93 वर्षी मध्यरात्री मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. आपल्या सदाबहार गायकीनं तसंच अविस्मरणीय संगीतानं गोविंद पोवळे कायम रसिकांच्या स्मरणात राहतील अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली. त्यांच्या पश्चात सुयोग आणि सूरदास ही दोन मुलं आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ लागलाय. कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यातून होणारी पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक लक्षणीय घटली असून परिणामी बाजारभाव कमालीचे वधारले आहेत. सध्या नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची रसद थेट अकोल्याहून मागवावी लागतेय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज नाशिकसह सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव आणि त्र्यंबकेश्वर भागातून मोठ्या प्रमाणात माल येतो. मात्र सध्या कडक उन्हामुळे स्थानिक उत्पादन घटल्यानं फळभाज्यांची आवक केवळ 20-25 टक्क्यांवरती आली असून बाजार समितीतून खरेदी केलेला माल मुंबई, गुजरात आणि अहमदाबादकडे रवाना केला जातोय. पालेभाज्यांप्रमाणेच फळभाज्यांचे दरही तेजीत आहेत. रविवारी बाजार समितीत काकडी 35-50 रुपये, कारले 35-45 रुपये, दोडका 55-65, हिरवी मिरची 50-60 रुपये आणि घेवडा 60-80 रुपये प्रति किलो या दरानं विकला गेला. किरकोळ विक्रेत्यांकडे हे दर प्रति किलो 30-40 रुपयांच्या वाढीनं ग्राहकांना मोजावे लागत असल्यानं सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आणि आता बातमीपत्रात विशेष बातमी. सहकार भारती आणि नवज्योती महिला मंडळ म्हसरूळ यांच्या संयुक्त विद्यमानं चैत्र पालवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाअंतर्गत अनेक महिला गृहव्यावसायिक एकाच छताखाली विविध गृहउद्योगाचे स्टॉल्स भरवणार आहेत. हा महोत्सव फक्त एकच दिवस म्हणजेच रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. ठिकाण आहे आरपी विद्यालय, निमाणी बस स्टँड शेजारी, पंचवटी, नाशिक. या महोत्सवाअंतर्गत महिला ग्राहकांसाठी लकी ड्रॉद्वारे पैठणीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे 97-622-68-592 या क्रमांकावर. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करत आहोत मातृदिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार. सन्मान मातृत्वाचा, संघर्ष आईचा, ज्या अंतर्गत पुरस्कार सोहळ्याबरोबरच कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे आई आणि मुलांचा रॅम्प वॉक. दिनांक 24 मे 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता या पुरस्कार सोहळ्यात सामील होण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू या विषयावरची आधारित 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आपल्याला 15 मे पर्यंत अर्जासहित 96-899-49-551 या क्रमांकावर पाठवायची आहे. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 96-899-49-551 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247626 या आमच्या
2: क्रमांकावर. आता ऐकूयात राम ओगावकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जन्मठेप. या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार म्हणजेच दिनांक 12 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय निर्मलाताई दातार स्मृती प्रित्यर्थ श्री अरुण जोशी संस्थापक मायदेश फाउंडेशन पुणे यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा. आणि त्यानंतर जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलडीज हा कार्यक्रम. शिवाय श्री मधुकर जाधव यांचं चित्र प्रदर्शन. तेव्हा जरूर या आज म्हणजेच 12 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण आजही भेटणार आहोत मंजुश्री राठी यांना. आणि मागच्या वेळेस आपण जे प्रॉमिस केलेलं होतं की श्रोत्यांकडनं जे प्रश्न येतील त्यावरती आपण हा भाग घेणार आहोत, यावेळचे पुढचे सगळे भाग. त्याच्यामुळे आजही त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. मंजुश्री, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात.
1: अगदी.
0: आता एक प्रश्न माझ्याकडे असा आलेला आहे की शांती म्हणजे काय?
1: क्या बात आहे, छान. शांती खरं तसं बघितलं ना तर हे आत्माचं गुण आहे. म्हणजे थोडं आपण डीपली गेलं तरी चालेल ना.
0: हो हो.
1: सो भगवद्गीतामध्ये 43:42 श्लोकमध्ये भगवान आधी हे सांगतात की आपले वेगळे वेगळे कोणते स्तर आहे आणि कोणतं छोटं कोणतं मोठं, हायरार्की त्यांची काय आहे हे ते सांगतात. सो ते श्लोक असं आहे, इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेण्य परम मन, मनसस्ते पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. सो ते हे सांगतायत की शरीर जे आहे हे सगळ्यात खालच्या स्तराचं आहे, त्याच्या परे म्हणजे त्याच्याहून जास्ती बलवान, शक्तिशाली, सुपिरियर हे आहे इंद्रिय. इंद्रियपेक्षा जास्ती बलवान किंवा इंद्रियाचा मालिक मन, मनचा मालिक बुद्धी, बुद्धीचा मालिक आत्मा. तर आता शांती म्हणजे तसं बघितलं ना आपण, आता शांती आणि सुख दोन्ही गोष्टी तसे संबंधित कनेक्टेड आहेत हां, तर त्याचं पण उत्तर मिळून जाईल. तर सुख शांती हे जर का हे मनाला मिळालं किंवा इंद्रियाला मिळालं तर हे आपण बघितलं तर ते खालच्या दुसऱ्या तिसऱ्या लेवलला आहे, तर ते क्षणिक असतं. आणि त्या संदर्भात भगवान असंही सांगतात 14:14 श्लोकमध्ये की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्या तान स्थितिक्षस्व.

0: पुढे खाल्ली झालं मिळालं अन्न सुख मिळालं म्हणजे, आणि ते सुख जे आहे हे तात्कालीन असतं, चाललं जातं, कारण ते इंद्रियाच्या स्तरावर आहे आणि मनाला जे हवं ते मिळालं. पण दरअसल आपलं जे आयुष्य आहे तर हे याचं कारण हे इतकं छोटंसं इंद्रिय बेस्ड नसावं किंवा त्याच्यासाठी नाही आहे. आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी काही जन्म घेतलेला नाही आहे. मोठे कारणं आहेत आपले, आणि म्हणून आपण हे आत्मा आणि बुद्धीच्या स्तराला जर का काम केलं तर मग आपल्याला जे आहे हे शांती जास्ती काळ आपल्याकडे राहील किंवा कायमची देखील राहू शकते. सो एक पाचव्या अध्यायमधला 16 नंबरचा श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान हे देखील सांगतात की तुम्ही ज्ञाननी या सगळ्या गोष्टी तुम्ही पळवू शकतात, तुमच्याहून लांब जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी. सो आदित्य म्हणजे जसं सूर्यदेव उगवतो आणि अंधार एकदम नष्ट होतं, तसंच तुम्ही जर का ज्ञान तुम्हाला मिळालं तर तुमचं सगळं अज्ञानता आहे किंवा तामसिकता आहे हे क्षणातच दूर होऊन जाईल. आणि म्हणून बुद्धीच्या स्तरावरती तुम्ही काही गोष्टी केल्या ना तर तुम्हाला शांती मिळेल, आनंद मिळेल.
1: पण तुम्ही जो आत्ता उत्तर दिलं ना त्याच्यातूनच दुसरा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही म्हटलं ज्ञानातून शांती मिळेल, मग ज्ञान कसं मिळवायचं?
0: छान. आपले हेच सगळे जे पुरातन ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, हरिपाठ, त्याचं अर्थ या सगळ्या गोष्टी, मनाचे श्लोक, वेद, या सगळ्या गोष्टीमध्ये खरं जे आहे ते ज्ञान आहे. आणि भगवद्गीता तर बघा ही एकमेव ग्रंथ अशी आहे की जी देवाचीच वाणी आहे स्वतःची, दुसरं कोणतंच ग्रंथ असं नव्हे. आणि वेद पण जे आहे ते श्रुती आहे, ते आपल्या ऋषीमुनींनी साधनामध्ये ऐकलं आणि जे त्यांना वाटलं ते ऐकलं, ते श्रुती ते लिहितं, श्रुती स्मृती आहेत ते. सो म्हणून याच्यात रिअल ज्ञान जे म्हणतो ना ते हे आहे. आणि एक खूप मोठा सर्वे देखील झाला होता की आपण शाळेत जे शिकतो ना त्यातलं 6 जे आहे हे कोर्स करिक्युलम आपल्या उपयोगाचं राहतं. लँग्वेजेस आहेत, बेसिक गणित, विज्ञान वगैरे, पण त्याच्याहून पलीकडे जाणं गरजेचं आहे, इंद्रिय आणि मनच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. आणि ते हे आपल्या भगवद्गीता आणि ग्रंथांमधून खूप छान प्रकारे आपल्याला मिळू शकतं. एक श्लोक आठवत आहे 5 जो 16 श्लोक जो होता, की त्याच्यात म्हटलं आहे ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशीतमात्मनः तेषां आदित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. याचा अर्थ, आणि इवन आपलं पतंजली योग सूत्र पण आपण आयुष्यात कसं अप्लाय करू शकतो हे त्यांनी फार सुंदर प्रकारे सगळं लिहिलेलं आहे पतंजलींनी, तर ते पण एकच गोष्ट सांगतात जे या श्लोकाचं पण अर्थ आहे. ते सांगतात की तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आहे तर ते अज्ञान आहे, आणि ते जर तुम्ही मिटवलं तर तुमच्या आयुष्यातला सगळा अंधकार, सगळे समस्या, सगळे प्रॉब्लेम्स तुरंत नष्ट होणार. इथे जसं म्हटलं आहे ना की तेषाम आदित्य सूर्य आल्यानंतर सगळे अंधकार तो नष्ट करतो, तसंच जेव्हा सत्य तुम्हाला कळतं म्हणजे जे खरं जे नॉलेज आहे ते मिळालं की सगळं तुमचं अंधकार म्हणजे दुःख, दर्द, पेन, सफरिंग जे काही असेल सगळं लगेचच नष्ट होऊन जातं ते.
1: आता यावरनं पुन्हा परत दुसरा प्रश्न आला.
0: छान बोला.
1: ज्ञानाबद्दल तुम्ही सांगितलं, तसं विज्ञान पण आहे, ज्ञान आणि विज्ञानातला फरक काय?
0: खूप छान. सो जसं आपण हे जे 5 थर मगाज बघितले, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा, तर हे पहिल्या लेवलला शरीर, दुसऱ्याला इंद्रिय, तिसऱ्याला मन, चौथ्याला आहे हे आपलं बुद्धी आहे, आणि ते बुद्धीच्या स्तरावरती जे आहे ते विज्ञान आहे, आणि 5 स्तराला जे आहे जे आत्मा आहे तिथे अध्यात्म आहे. सो खरं जे ज्ञान आहे ते आत्मा लेवलचं असतं किंवा अध्यात्मिक, आणि याचे एक थोडेसे सायंटिफिकली आपण थोडं समजूया. आईन्स्टाईननी E=mc² सांगितलं, म्हणजे एनर्जी आणि मास हे प्रपोर्शनेट आहे, एनर्जी इज इक्वल टू मास इन टू द स्पीड ऑफ द लाईट स्क्वेअर असं. आणि हे कोणी साबित करू शकत नाही आहे, त्यांनी इतक्या वर्षाआधी कसं काय शोधलं किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं

0: निकोला टेस्ला, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ना, तर त्यांनी सांगितलं होतं ना, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स, थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, दॅट इज ऑल दॅट इज देअर. तर हे आपण ऊर्जाच्या स्तरावरती जर समजून घेतलं, आणि हे आपल्याला मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी देखील सांगितलं आहे, आता ऋषी मुनींनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर आध्यात्मिक जे लोक आहे त्यांना ते ओपन राहणार, रिसीव्ह करायला त्यांना ते पटणार. मग सायंटिस्टनी जे सांगितलं आहे हे पण जेव्हा आपण बघतो ना, तर तेव्हा कळतं की अरे हो ना, त्यांना पण या गोष्टी खरं जे उलगडल्या आहे हे त्यांना त्यांच्या ध्यानाच्या स्थितीमध्ये त्या आलेल्या आहेत, जे आजही माणूस वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिकली प्रूफ नाही करू शकत, विज्ञानद्वारे नाही करता येत. मग ते आले कसे काय? ते परम लेवलकडनं आले आहे. जेव्हा ध्यानमध्ये आपण जुडतो देवाशी, तर प्रार्थनामध्ये आपण देवाशी बोलतो, ध्यानमध्ये देव आपल्याशी बोलतो. पण आपण ऐकायला मनला तर थोडं स्थिर ठेवलं पाहिजे, म्हणजे ते ऐकू येईल आणि ते वेळ तर दिलं पाहिजे. कारण मेन प्रॉब्लेम हेच आहे की हे जे कियोटिक लाईफ झालं आहे ना, एकदम म्हणजे लोकांना वाटतं वेळच नाही आहे, पण ते वेळ घालवतात ज्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी किती उपयोगाचे आहेत हे एकदा आपण शांतपणे जर विचार केला की मग आपल्याला कळेल वेळच वेळ आहे. सो प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपण जरा समजून घेतलं, आणि म्हणून ते आता आपण जो श्लोक बघितला 5व्या अध्यायाच्या 16व्या नंबरचा श्लोक, की तुम्हाला एकदा ते रिअल सत्य कळलं, नॉलेज आलं, सगळं दुःख आणि पेन सफरिंग नष्ट होऊन जात.
1: क्या बात आहे, खूपच छान. मला भरपूर प्रश्न परत निर्माण झाले, पण वेळ मला सांगते, घड्याळ मला सांगते की थांबायला पाहिजे. तुम्ही या भागामध्ये सुद्धा आपल्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद आपलं, श्रोत्यांचं पण खूप धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, पुन्हा परत आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नंबर आहे 8380016512. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमचे प्रश्न पाठवा, किंवा radioviswas@gmail.com या ईमेलवरती सुद्धा तुम्ही प्रश्न पाठवू शकता. आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुम

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात। हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्य मेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र आणि वैशाख महिन्यात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षाची जुनी परंपरा जपणारी मंडळी आजही नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या काही भागामध्ये वास्तव्याला आहे, आणि आजही ती परंपरा तितक्याच जल्लोषात साजरी केली जाते, तो उत्सव तितक्याच श्रद्धेने साजरा केला जातो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित आहेत श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट जानोरी नाशिक एअरपोर्ट या संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील संपतराव घुमरे सर, आणि एकूणच त्यांच्या गावातला बोहाड्याचा वारसा, ती परंपरा आणि आत्ताचं त्याचं स्वरूप या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्ते.
0: नमस्कार. तर गावाला साधारण थोडा जुना असा इतिहास आहे, म्हणजे साधारण 500 ते 650 वर्षापासून हा इतिहास आपल्याकडे आहे. तर मुळातूनच मला जानोरी गावाविषयी आणि ह्या प्रथेविषयी सुरुवातीपासून काय सांगा.
1: पूर्वीच्या काळी एकनाथ आणि सोमनाथ ही ना दोन नावांची ग्रस्त होती. ती वणी येथे जाताना एक कुंपणाच्या बाजूला रडण्याचा आवाज आला, आणि त्या रडण्याचा आवाज येताना त्या ठिकाणी एक पेटी होती, आणि त्या पेटीमध्ये देवी म्हणजे एक छोट्या मुलीचा स्वर येत होता, म्हणून ती पेटी त्यांनी ती आणली आणि त्या ठिकाणी ती ठेवली. तर त्यांचं रात्री स्वप्नामध्ये आलं की ही मी एक वणीच्याच देवीची एक छोटीशी बहीण आहे, आणि मला तुम्ही या ठिकाणी बसवावं म्हणून. त्यावेळेचं जी आमची घुमरे परिवार होता, त्या घुमरे परिवारानं त्या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केली, आणि मग त्या देवीचं पूजा अर्चा सुरू केली. हा प्रथम भाग झाला. त्यानंतर मग प्रत्येक जी कुळाची त्या ठिकाणी जी लोक होती त्यांना प्रत्येक रात्री बकासूर, वरा, हिरण्यकश्यपू, कच्छ, त्याच्यानंतर महिषासूर, जगदंबा देवी, अशा प्रकारच्या ह्या मिरवणुकीने त्यांनी बोहाडा उत्सव करण्याचं ठरलं. आणि मग त्यांचं जो आम्ही बोहाडा उत्सव करतो त्या उत्सवाची जे त्यांना स्वप्नात सांगितलं की तू आपण इथं या ठिकाणी दैवत आहेत आणि ह्या दैवतांना तुम्ही मोकळं करा आणि त्यांची मिरवणूक काढा, आणि मग देवीचा जेव्हा उत्सव सुरू होतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणी एकनाथ आणि सोमनाथ यांचं नाव घेऊन आणि मग देवीच्या नावाची घोषणा करतो.
0: वेगळा इतिहास आज या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आला.
1: जानोरी गावामध्ये सुरुवातीला साधारण अनादिकालापासून म्हटलं जात आहे, परंतु अनादिकाल म्हणण्यापेक्षा आपण वर्षाच्या कालखंडाचा हिशोब जर केला तर साधारण जी आता पूर्वीची जी मंडळी आहेत ती साधारण एक 9वी पिढी त्या ठिकाणी बोहाड्याचा अनुभव बघतायत, आणि त्यांची वारस आज या ठिकाणी बोहाड्याचं जी परंपरा आहे ती त्यांच्या माध्यमातनं जी आखाडा पद्धत आहे. जानोरीमध्ये एकूण 9 आखाडे आहेत, आणि त्या 9 आखाड्यांची जी मानाची कुलदैवत सोंगत जी आहेत त्या आखाड्यांची जी रचना किंवा त्यांचं जी पूजा अर्चा ठेवणारी जी बर्वे परिवार म्हणून जो आहे, आणि देवीचं उत्सवाच्या अनुषंगाने एक खांबेकर म्हणून परिवार आहे, ह्या दोघांच्या माध्यमातनं गावातील सर्व समाजाची जी 12 बलुतेदारची समाज आहे त्या सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या प्रत्येकाच्या मानाची सोंगांची त्या ठिकाणी विधिवत पूजा करणे आणि तो उत्सव साजरा करणे. चैत्र आणि वैशाख अक्षतृतीयाच्या मुहूर्तावर याची सुरुवात होते, आणि मग उर्वरित काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये साधारण 1.5 ते 2 महिने हा उत्सव सुरू होता. त्यावेळेला करमणुकीची साधनं नव्हती असं म्हणूया आपण.
0: बरोबर.
1: आणि मग त्या अनुषंगाने जशी जशी करमणुकीची साधनं वाढली किंवा लोकांचा कामाचा ओघ त्यावेळेला कमी होता, आता धावपळीच्या जीवनामध्ये लोकांनाही वेळ नाहीये, आणि मग तो कालखंड मधल्या काळामध्ये म्हणजे मी जवळपास आता 40 वर्ष मी त्या परंपरेमध्ये आहे. आज माझं वय कालच 56 वर्ष झालंय. आणि मग त्या कालखंड्याचा हिशोब जर बघितला तर मी 40 वर्षापासून मी स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. 40 वर्षामध्ये आमचं जे ग्रामदैवत आहे ते अतिशय जागृत देवस्थान आहे. पंचक्रोशीमध्ये नैसर्गिक आपत्ती कुठल्याही प्रकारची होत नाही, आणि म्हणून आमचं ग्रामदैवत म्हणून आम्ही त्या उत्सव त्या चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये आम्ही साजरा करत असतो.
0: बर, मग आपल्याकडे किती दिवसाचा उत्सव होतो आणि त्यामध्ये किती सोंग नाचवली जातात?
1: साधारण पूर्वीच्या काळामध्ये दीड ते दोन महिन्याचा, मी बघा सांगितलं की दीड ते दोन महिन्याचा कालावधी आपण त्या ठिकाणी होता. नंतरच्या काळखंडामध्ये जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी 40 वर्षापासून, त्यावेळेला तो 15 दिवसाचा काल, आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये साधारण 2002 नंतर तो 8 दिवसावर आला, आणि एक आता 2020 नंतर आम्ही तो 1-5 दिवसाच्या कालखंडावर आणलाय. करमणुकीची साधना आहेत किंवा मग बाकीच्या म्हणजे अर्थकारण म्हणा, कारण यात्रा सुरू करायची तर किमान साधारण 2-2.5 लाख रुपये त्याला खर्च येतो. त्याच्यामध्ये जी वाद्य आहेत ती फक्त मातंग समाजाच्याच मंडळीला, ते त्यांचं जे वाद्य आहे डफ आणि ते पिपाने, हे मातंग समाजाच्याच माणसं वाजवतील, इतर दुसरा वाजवू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये दिवाबत्तीची सोय नव्हती, त्यावेळेला टेंबा पेटवला जायचा, आणि त्या टेंब्यावरच जोपर्यंत टेंबा असेल तोपर्यंत ती मिरवणूक असायची. टेंबा विजला की मिरवणूक त्या ठिकाणी थांबवली जायची. आता काळाच्या ओघामध्ये ती सगळी बंद झाली आहे, किंवा त्याच्यामध्ये उद्या आग्नेचा काही प्रलोभ नको व्हायला, त्या अनुषंगाने टेंब्याचे विषय आम्ही बंद केलेला. आणि मग आता जी परंपरा आहे ती 5 दिवसावर आली. 5 दिवसामध्ये साधारण गावामध्ये सगळ्या समाजाची 9 आखाडे आहेत, त्या 9 आखाड्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा 18 बारभाई म्हणून आखाडा आहे. 18 बारभाईमध्ये आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, माळी समाज आहे, तिली समाज आहे, शिंपी बारभाई आखाडा आहे, त्याच्यामध्ये शिंपी आहेत, मराठा आहेत, आदिवासी आहे, त्याच्यानंतर तिली समाजाचे आहेत, तांबोळी पण आहेत, नंतर वाघ म्हणून आहेत, त्यांचं एकच माळी समाजाचंच आहे फक्त, त्याच्यानंतर दुसरं तिडके म्हणून आहे, त्यांच्याकडे पण एकच आहे, नंतर काठे म्हणून आहे, त्यांच्याकडे सारजा देवीचं आहे, नंतर शिंपी बारभाईमध्ये देवीची मिरवणूक आहे, गणपती आहे, त्याच्यानंतर कच्छ आहे, खंडेराव मलमले, असे वेगवेगळ्या प्रकारची देवदेवतांची मानाची सोंग त्याच्यामध्ये आहेत. आणि ती साधारण आता कालखंडाच्या हिशोबाने पूर्वी एक एक दिवसाला एका एका आखाड्याला तो काल दिला जायचा, आताच्या याच्यामध्ये आम्ही 1-1 तासावरती त्यांना कालावधी दिला, आणि 5 दिवसाच्या याच्यामध्ये रात्री 8 वाजता आम्ही सुई सुरुवात करतो, आणि सकाळी साधारण 6 वाजता पहिल्या दिवशीचं सकाळी 6 वाजता संपवतो, दुसऱ्या दिवशीचं रात्री 8 वाजता सुरू करतो, ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत संपते, तिसऱ्या दिवशीची सुरुवात करतो ती साधारण 11 वाजेपर्यंत होते, चौथ्या दिवशीची पण सुरुवात साधारण 11 वाजेपर्यंत होते, आणि 5व्या दिवशी गावातून देवीची पूर्ण जेवढी गावातली सर्व घरं आहेत, म्हणजे गावाची रचना अशा प्रकारे की कुठल्याही चौकातून गेलो तर पुन्हा देवीच्या चौकातच येतो, आणि मग तिथून ती मिरवणूक देवीच्या मंदिरापासून निघते आणि वेशीच्या चौकात जाते. वेशीच्या चौकात महिषासूर आणि दैत्य लोंढ्या यांचं तिथं मिरवणूक होते, त्याच्यात वध केला जातो दोन्ही दैत्यांचा, आणि दोन्ही दैत्यांचा वध झाल्यानंतर प्रत्येक घरी देवीची पूजा करून पुन्हा देवी साधारण 4:30 वाजेपर्यंत मंदिरामध्ये पोहोचते. त्यानंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो देवीच्या साठी, आणि मग गावामध्ये नवसाला पावणारे ज्यांना ज्यांनी नवस केलेले आहेत, नवसाला पावणारे वेगवेगळी लोक होते, बोकड बळी देतात, साधारण 10-15 दरवर्षी बळी जातात बोकडचे, त्याचं पण ते बोकड बाजूला आणि त्याची जी मुंडी असते त्याचा पण ठराविक लोकांना मान ठरलेला आहे. अशा प्रकारे मग जेव्हा ते देवीची पुरणपोळीचं जेवण झालं की मग जो मांसाहार आहे दैत्यांचा तो त्याच्यानंतर सुरू केला जातो, आणि त्या म्हणजे 8 दिवसाच्या कालावधीमध्ये गावात पूर्ण जे जानोरीचं जे शिवार आहे त्या शिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं मांसाहार किंवा मच्छ विक्री कोणत्याच प्रकारचं विक्री केलं जात नाही अशी परंपरा आहे.
0: बर, आता तुम्ही म्हटलात की 5 दिवसावरती उत्सव आलाय, मग सोंगांची सुरुवात कशाने होते आणि त्याचा क्रम कसा आहे?
1: सोगांची सुरुवात जी आहे ती पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा करून होते, गणेशानंतर मग प्रत्येक आखाड्यामध्ये मानाची जी सोंग मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मग सुरुवातीला गणपतीचं झालं की मग शिंपी बारबाई आखाडा म्हणून आहे, त्याच्यामध्ये असं छोट्या लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत त्याला नाचता यावं अशा प्रकारची सोंग आहेत. नंतर काठे आहे, काठ्यांना एक लढाईचा मान आहे, शंकासूर म्हणून आहे ते सोनार आणि माळी समाज, शंकासूर आणि मच्छ याचं, आता ती पूर्वीची जी कुटुंब होती ती सर्व विखुरले गेलेत, परंतु त्यांचा जो मानाचा त्या दिवशी जो दिवस असेल ते त्या दिवशी तिथं ते त्यांचं मच्छ घेऊन येतात आणि वर्षभर तिथं त्याची आटकून आणि पूजा केली जाते आणि मिरवणुकीचा खाल. नंतर खंडेराव मलमल्या म्हणून आहे, वाघ लढाईमध्ये एकादशी जी आपण म्हणतो, आपण एकादशी धरतो त्या एकादशीच्या देवीचं जे मुगुट म्हणतो किंवा चेहऱ्याचा जो भाग आहे त्याची ती गावामध्ये मिरवणूक काढली जाते. नंतर तिडक्यांची एक लढाई आहे, भैरवनाथ लढाई आहे, जे आपण दुसऱ्या दिवशीचं मग गणपती सारजा शिंपी बारबाई वेताळ वेताळ आणि जुटिंग जे आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की रस्त्याला कुठेतरी वेताळाचं मूर्ती बसवलेली असते किंवा मसोबाची मूर्ती बसवलेली असते जुटिंगाची मूर्ती असते त्याचं पूजन करून ती पण रात्रीची मिरवणूक होते त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या अंगामध्ये देवतांचा संचार होतो म्हणजे अंधश्रद्धा जरी आपण आज जरी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतो परंतु त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या दैवताचा त्याच्यावरती नक्कीच हे जाणवतो आणि त्याची विधिवत पूजा केल्यानंतर तो तेवढ्या काळामध्ये तो नाचू शकतो चांगल्या प्रकारे. दुसरं एक वाल्मिक आखाडा म्हणून त्याच्यामध्ये तो पूर्वी नव्हता परंतु आम्ही एक साधारण 2009 ला थोडस आदिवासी समाज आता जानोरी हे तसं ट्रायबल मधलं गाव आहे आणि आदिवासी समाज जास्त असल्या कारणाने मग त्यांना थोडस मानाचं सुंग कमी मिळायची म्हणून मग एक त्यांना नवीन आखाडा म्हणून त्यांना वाल्मिक आखाड्याला दिले. नंतर हिरण्यकश्यपू आणि नरसिंह राज नरसिंह हे केळीच्या पानातनं सूर्योदय सुरू होताना म्हणजे जेव्हा सूर्याचा उदय होतो त्या केळीच्या पानातनं नरसिंहाचा जन्म होतो अशी पूर्वीच्या सगळ्या दंतकथा आहेत किंवा ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये तो लिहिलेला आहे त्याच्याप्रमाणे त्याची पण मग मिरवणूक सकाळी सकाळच्या वेळेला होती. त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठीच एक जसं आपण आता वराह म्हणतो वराह स्वामी किंवा आपण तिरुपती बालाजीला वगैरे बघितलं असेल वराह स्वामी त्याच पद्धतीचं सुरुवातीच्या काळामध्ये डुक्कर डुक्कराला ते मान दिलेला आहे आणि ते आदिवासी समाजाच्या माणसांना त्यांना विना वाजंत्री ते डुक्कराची मिरवणूक त्या ठिकाणी केली जाते. तसंच 18 वैवेताळमध्ये आदिवासी आहेत मराठा आहे तांबोळी आहे तेली आहे ह्या सगळ्या लोकांना 18 वैवेताळामध्ये मान आहे. तसंच शिंपीबारबाईमध्ये मराठा आदिवासी आणि माळी या तीनच समाजाला मान आहे. दोन्ही समाजाचे वेताळ वेगवेगळे निघतात
0: आणि ही जी सोंग नाचवली जातात त्याच्यासाठी वापरणारे जे मुखवटे आहेत ते पूर्वापार चालत आले
1: पूर्वापार चालत आलेले आहेत
0: आणि ते कशापासून बनवलेले
1: ती काही लाकडाची बनवले आहेत काही पुठ्ठ्याची बनवलेले आहेत
0: आणि ज्या त्या तुम्ही जसे आखाड्यांचा उल्लेख केला तर मग ज्या त्या आखाड्याकडे जो तो मुखवटा असतो
1: हो प्रत्येक आखाड्याची मानाची मुखवटे त्यांच्याकडे आहे. दरवर्षी त्याची सजावट केली जाते रंगरंगोटी केली जाते सत्यनारायणाची पूजा करून मगच तो मुखवटा गळ्यामध्ये घातला जातो.
0: बर तुम्ही स्वतःच 40 वर्ष हा सगळा गोहाडा उत्सव सांभाळत आहात मग काही अविस्मरणीय घटना एखादा प्रसंग लक्षात राहिलेला असा काही या ठिकाणी सांगा असं वाटतं की एक काहीतरी वेगळं घडलं आणि ते लक्षात राहिलं.
1: नाही मग तो तेच मी मगा सांगितलं की आमचं जे जागृत देवस्थान आहे नैसर्गिक आपत्तीचा विषय मी सांगितला मागील काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती आणि त्या गारपीटीच्या वेळेला मग जवळके दिंडोरी हायवेला नॅशनल हायवेला असलेलं गाव जे त्याच्यानंतर लगत मोहाडी गोपालकृष्ण मंदिर त्या ठिकाणी आहे तिथं मोहाडी आहे कोराटे आहे शेजारी आंबे दिंडोरी गाव आहे या सगळ्या गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती झाली होती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे साधारण 100-200 किलो वजनाच्या गारांचा सडा पडून आणि त्याची एक पूर्ण गाठ तयार झालेली होती. परंतु जानोरी ह्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या 40 वर्षात तरी म्हणजे पूर्वीच्या तर लोकांच्या आठवणीत नाहीच आहे पण परंतु माझ्या 40 वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आली नाही किंवा अतिवृष्टी झाली असाही काही प्रकार झालेला नाही आणि म्हणून आमचं हे जागृत देवस्थान आहे. गावामध्ये सगळ्या देवदेवतांची मंदिर आहेत मग त्याच्यामध्ये रामदेवजी बाबांचं जे राजस्थानला रामदेवराला मंदिर आहे रामदेवजी बाबा त्या ठिकाणी वास्तवला राहिलेले आहेत. मारुती मंदिर आहे देवीचं मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे कानिपनाथांचं मंदिर आहे त्याच्यानंतर खंडेरावांचं मंदिर आहे महादेवांचं 1772 साली बांधलेलं मंदिर आहे आणि विशेष बोहाड्याची परंपरा म्हणजे पूर्वी इंग्रज सरकार होते इंग्रज सरकार असताना त्यावेळेला त्यांनी हा ग्रामीण भागातला काय कलह आहे हा बंद करा आणि मग या बोहड्याची अशी परंपरा आहे सुरुवातीला आमची सुरुवातीच्या काळामध्ये 4 खुंट रोवले जायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी येऊन ते खुंट घोडागाडीने आले होते आणि ते खुंट त्यांनी त्या खुंटाला लात मारली होती आणि लात मारल्यानंतर जे आता विद्यमान दिंडोरीचं जे पोलीस स्टेशन आहे त्याचे ते चीप होते त्यांनी लात मारल्यानंतर ते बाणगंगा नदी क्रॉस करून त्या बाजूला गेले त्यांना उलटी आणि जुलाब सुरू झाले इंग्रज अधिकाऱ्याला आणि मग ते तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने किंवा त्या वेळच्या काही अधिकाऱ्यांनी स्थानिक जी काही त्यांची जानोरीमधली जी काही घोडाचालक जी मंडळी होती त्यांनी सांगितलं की तुम्ही साहेब ती चूक केली तुम्ही जाऊन पुन्हा त्या दैवताची माफी मागा आणि मग त्यांनी येऊन ते साडीचोळी हे केली. त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं हे झालेलं नाही. हा 100% त्यावेळेपासून आतापर्यंतचा इतिहास आहे.
0: पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये काही फरक जाणवतो का? तंत्रज्ञान विकसित झालंय त्यामुळे उत्सवामध्ये भर पडली आहे असं काही झालेलं?
1: नक्कीच नक्कीच उत्सवामध्ये भर पडलेली आहे. पूर्वीच्या काळी एक ग्रामीण भागात मी मगाही बोललो की टेंब्यांची जी रचना होती पूर्वी टेंबा, आता टेंबा आम्ही अजिबातच ठेवलेला नाही. सर्व ठिकाणी लाइटिंग आहे आणि पूर्वी ठराविक शेतकरी मंडळी किंवा त्या गावातलीच मंडळी त्या ठिकाणी जमायची. परंतु आता गावातल्या ज्या महिला असतील म्हणजे आमच्या आत्या असतील, आमची चुलती असेल, आमची आजी असेल किंवा आमच्या आता ज्या मुली असतील त्या मुली जिकडे विवाह करून गेल्या त्यांचा पूर्ण परिवार ह्या यात्रेच्या निमित्ताने किंवा ह्या उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण म्हणजे एक मुलगी गेली तर तिच्या बरोबर तिची सासू, तिची मुलं म्हणजे ते जावई, त्याच्यानंतर तिच्या बरोबरची जावा वगैरे हे सगळे त्या उत्सवाला येतात. त्याच्यामुळे यात्रेला स्वरूप वाढलेलं आहे.
0: तर जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काही संदेश द्यावा असा वाटतो का की परंपरा कशी जपली पाहिजे आणि का गरजेची आहे ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं याबद्दल काही सांगाल?
1: परंपरेचा विषय जर बघितला तर जिथं जिथं जागृत देवस्थान आहेत त्या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये लोकांना धार्मिक दृष्टीकडे जाण्याचा कल नाही आहे. परंतु जिथं जिथं जागृत देवस्थान आहेत त्या ठिकाणी मात्र त्या जागृतीला नमन केलं पाहिजे आणि ती परंपरा जपली पाहिजे. ती परंपरा जपण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आज जर संस्कृती जर महाराष्ट्रातली बघितली किंवा भारतातली संस्कृती बघितली तर संस्कृती लयास चाललेली आहे आणि म्हणून देवाच्या कृपेने किंवा देवाच्या अनुषंगाने देवाला भजलं पाहिजे आणि त्या जो सांस्कृतिक वारसा आहे आपला तो त्यांनी जपला पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगेन.
0: खूपच छान. एकूणच आज आपण इथे आलात आणि आपल्या गावाचा इतिहास आम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांसमोर उलगडून सांगितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे आपल्या गावाची अशीच भरभराट होत राहो, देवाची कृपा आपल्या सगळ्यावरच अशीच राहो आणि ही परंपरा अजून पुढचे 500-600 वर्ष अशीच अबाधित राहो अशा सदिच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते.
1: धन्यवाद रेडिओ विश्वासमध्ये आम्हाला बोलवलं, या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या जानोरीकरांच्या वतीनं, देवी मंदिर ट्रस्टच्या सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी मी आपले आभार मानतो, थांबतो.
0: नक्कीच. तर असे कहो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या. श्री सुनील संपतराव घुमरे जे आले होते जगदंबा मंदिर ट्रस्ट जानोरी या ठिकाणाहून. तर आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त

0: कार्यक्रमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, गाय किंवा म्हैस यांची विण्याची वेळ जवळ आल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता करणे आवश्यक असते. जसे की गाय व्यायचे ठिकाणी स्वच्छ व निर्जंतुक केलेले असावे, तसेच वासराची नाळ कापण्यासाठी नवीन ब्लेड, नवीन कात्री, कापूस, जंतुनाशक औषध असावे. वासरा स्वच्छ करण्यासाठी टर्किश टॉवेल असावा. ही जर काळजी घेतली तर वासरू उद्याची सुदृढ गाय किंवा म्हैस किंवा बैल होईल. शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये गाई म्हशीपासून दुग्ध उत्पादन व बैलाचा शेती व्यवसायासाठी उपयोग होत असतो. आज बरेचसे शेतकरी दुग्ध उत्पादन, शेळीपालन, पोल्ट्रीसारख्या जोडधंद्याकडे वळत आहे. त्यातल्या त्यात दुग्ध व्यवसाय करत असताना त्यातील बारकावे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. आजची कालवड उद्याची गाय बनणार असते आणि आजचा गोरा उद्याचा शेती करणारा बैल होणार असतो. यासाठी त्याची जोपासना शास्त्रीय पद्धतीने होणे खूप गरजेचे असते आणि अशा प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा परिणाम पुढे चालून त्या गाई म्हशी त्याच्या उत्पादनावर होणार असतो. म्हणूनच अगदी जनावर व्यायलापासून काळजी घेतली तर पुढे चालून त्याचा फायदा नक्कीच होईल. म्हणूनच आपण जनावर व्याहल्याबरोबर त्याची योग्य तऱ्हेने काळजी घेणे आवश्यक आहे. जनावर व्याहल्याबरोबर लागलीच वासराचे तोंड आणि नाकावरील चिकट पदार्थ, ज्याला आपण म्युकस असे म्हणतो, व्यवस्थित काढले गेले असल्याची खात्री करून घ्यावी. जर वासरू श्वासोश्वास करीत नसेल तर त्याच्या छातीवर हाताने हलकेचे दाब देऊन कृत्रिम श्वासोश्वास देऊ करावा. नाकातोंडात जर चिकट पदार्थ तसाच राहिला तर जनावर दगावून मरण पावण्याची शक्यता असते. वासराची नाळ व्यवस्थित स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने अथवा ब्लेडने कापून घ्यावी आणि वासराच्या नाळेवर टिंचर आयोडीन सारखे जंतुनाशक औषध लावावे. जर नाळेचा भाग लोंबत असेल तर तो बुडापासून थोड्या अंतराने कापून घ्यावा आणि नंतर टिंचर आयोडीन लावावे. गाय व्याल्यानंतर गाय स्वतः वासरा चाटून स्वच्छ करते आणि त्यातच त्याचा नाकातोंडातील चिकट द्राव निघून जातो, साफ केला जातो. पण असे न झाल्यास आणि गायीने स्वतःहून असे न केल्यास आपणच टर्किश टॉवेलने वासरा स्वच्छ पुसून घ्यावे आणि नाकातोंडातून जो चिकट पदार्थ तो चिकट पदार्थ साफ करावा. गाय व्याल्यानंतर काही वेळातच वासरू स्वतःच्या पायावर उभे राहून आणि गायीच्या कासेत म्हणजे स्तनपान करू लागतो. पण बऱ्याच वेळेस वासरू जर अशक्त असेल तर त्यास गायीच्या कासेस न्यावे लागते आणि स्तनपानास मदत करावी लागते. बऱ्याच पशुपालकामध्ये हा गैरसमज आहे की वासरास गायीचे पहिले दूध म्हणजे चीक पाजू नये, पण हे अगदी चुकीचे आहे. वासराचा जन्म ज्यावेळी होतो त्यावेळी त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती नसते. ही रोगप्रतिकारक शक्ती गायीच्या पहिल्या दुधात अर्थात चिकात भरपूर प्रमाणात असते. सर्वसाधारणपणे नवजात वासरात जे रोग होण्याची शक्यता असते त्या रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती या चिकाद्वारे वासरास प्राप्त असते. गायीच्या दुधामध्ये पहिले दोन दिवस रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या अँटीबॉडीज फार मोठ्या प्रमाणात असतात. या अँटीबॉडीज शरीरात सामावून घेण्याची वासराची क्षमता पहिल्या काही तासातच उच्चतम असते. म्हणून वासरा गायीचे जन्मताच उपलब्ध असणारे दूध, ज्याला आपण कच्चे दूध म्हणतो, लवकरात लवकर दिले गेले पाहिजे. म्हणूनच कुठल्याही गैरसमजास शेतकऱ्यांनी बळी पडू नये आणि वासरू जन्मताच त्याच गायीचे पहिले दूध, ज्याला आपण चीक म्हणतो, ते देणे खूप आवश्यक आहे. चीक वासरांना कमीत कमी 48 तास किंवा कमीत कमी 3 वेळेस पिण्यासाठी मिळाला पाहिजे. या काळात चिकात अँटीबॉडी असल्यामुळे वासरात रोगप्रतिकारक शक्ती येऊन वासराचे रोगापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे मातेच्या पोटात असताना वासराच्या अन्ननलिकेत साचलेली घाण म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या दृष्टीने वासरांना चीक मिळणे हे सर्वात महत्वाचे आहे. जनावर व्याहल्याच्या वेळी देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. गाय व्यायच्या ठिकाणी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावे. ती जागा चांगली करून घ्यावी. जनावरांचा पाय घसरेल आणि गाय पडेल अशी नसावी. त्याचबरोबर या जागेत खिळे, काड्या किंवा दुसऱ्या टोचणाऱ्या वस्तू नसाव्या. जनावर जिथे विणार आहे ते ठिकाण शांत आणि थोडेसे आडोशाचे असावे, म्हणजे गाय म्हैस यांच्यावर ताण येणार नाही. गाय व्याण्याच्या ठिकाणी वर्दळ नसावी. त्याचप्रमाणे जनावर विण्याची वेळ जवळ आल्यानंतर देखील काही काळजीच्या उपाययोजना कराव्या लागतात, ज्या आपण फर्स्ट एड बॉक्स जवळच असावा. त्यात नवीन ब्लेड, नवीन कात्री, कापूस, जंतुनाशक औषध, टेटाल यासारखं असावं.
वासरा स्वच्छ करण्यासाठी टर्किश टॉवेल अथवा इतर खरखरीत स्वच्छ कपडा असावा. अशा प्रकारे गाय किंवा म्हैस व्यवस्थित व्यायानंतरही जबाबदारी संपत नाही, कारण बऱ्याच वेळेस गाय म्हैस व्यायानंतर देखील एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे जार न पडणे. सहसा गाय म्हैस व्यायानंतर 6 ते 10 तासात आपोआपच जार पडत असतो, पण 12 तास उलटून गेल्यानंतर देखील जार पडला नाही तर काहीतरी समस्या नक्कीच असायला पाहिजे. अशा वेळी आपला शेतकरी वर्ग बऱ्याचदा अर्धा जार बाहेर आलेला असल्यास ते स्वतःहून ओढून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जनावरास इजा होते आणि जार बाहेर न पडण्यामुळे बऱ्याचदा गाय म्हैस स्वतःच सहकळा देऊन जार बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आतून ताण पडल्यामुळे गायीचे अंग बाहेर ढकललेले जाते. अशा वेळी अंग बाहेर येण्याची इतरही कारणे आहेत, पण अशा प्रकारे अंग बाहेर पडल्यास स्वतःहून ते आत ढकलण्याचा प्रयत्न करू नये. वेळीच पशुवैद्यकांना दाखवावे. पशुवैद्यकीय येईपर्यंत काही खबरदारी उपाय पशुपालकांनी करावेत. अशा वेळी गायीला स्वच्छ ठिकाणी बांधावे. गायीस अशा प्रकारे खाली बसवावे की तिचा पाठीमागचा भाग समोरच्या भागापेक्षा उंचावर असेल. नंतर थोडे पाणी घेऊन त्यात योग्य त्या

नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करत आहोत मातृदिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार. सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा, ज्या अंतर्गत पुरस्कार सोहळ्याबरोबरच कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे आई आणि मुलांचा रॅम्प वॉक. दिनांक 24 मे 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता या पुरस्कार सोहळ्यात सामील होण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू या विषयावरची आधारित 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आपल्याला 15 मे पर्यंत अर्जासहित 96-890-49-551 या क्रमांकावर पाठवायची आहे. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 96-890-49-551 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार म्हणजेच दिनांक 12 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय निर्मलाताई दातार स्मृती प्रित्यर्थ श्री अरुण जोशी संस्थापक मायदेश फाउंडेशन पुणे

0: यांच्या व्याख्यानाचा विषय आहे समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा. आणि त्यानंतर जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलडीज हा कार्यक्रम. शिवाय श्री मधुकर जाधव यांचं चित्र प्रदर्शन. तेव्हा जरूर या आज म्हणजेच 12 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार। रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो। आमचा नेहमीचाच विषय, परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करून बघणार आहोत। आणि श्रोत्यांनी सांगायचं की हा प्रयत्न कसा आहे त्याच्या बाबतीत त्यांची मतं जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत। भाव आणि स्वभाव। राजाकडे हिरा विकण्यासाठी एक विक्रेता आला। त्याने हिऱ्याचा भाव सांगताच प्रधानाने राजाच्या कानात काहीतरी सांगितले। विक्रेता काही न बोलता दरबारातून परत जायला लागला। राजाने कारण विचारले। त्याने सांगितले, मला वाटले होते की तुम्हाला हिऱ्याची चांगली परीक्षा आहे, परंतु माझा गैरसमज झाला। राजाने ताबडतोब हिरा खरेदी केला। विक्रेता दरबारातून बाहेर पडताना प्रधानाच्या कानात बोलला, तुम्हाला हिऱ्याचा भाव करता आला आणि मला राजाचा स्वभाव ओळखता आला। भाव आणि स्वभाव, हीच गोष्ट शेअर बाजाराला सुद्धा लागू होते। व्यक्तीची विचारसरणी कशी आहे यावरून सुद्धा शेअर्सचे गुंतवणुकीचे गणित समजतात किंवा करता येतात। स्वस्त शेअर्स महाग पडतात आणि महाग शेअर्स स्वस्त पडतात असा आमचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे। परंतु काही लोकांना, काही गुंतवणूकदारांना स्वस्त शेअर्स आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते खरेदी करतात। काही शेअर्समध्ये चांगला नफा मिळतो आणि काही शेअर्समध्ये ते अडकून पडतात। म्हणून भाव हा कशा प्रकारे बघायचा याचा विचार गुंतवणूकदाराला करता आला पाहिजे। गेल्या वर्षी मे महिन्यात याच ठिकाणी बेल राईज इंडस्ट्रीज शेअर्स या शेअर्सला अर्ज करा। 90 रुपयाला हा शेअर दिला होता आणि तो शेअर आज 222 रुपयापर्यंत पोहोचला आहे। BSE लिमिटेड या शेअरचं असंच वैशिष्ट्य आहे। हा शेअर 250 रुपयाला खरेदी करायला सांगितलं होतं आणि हा शेअर 3930 रुपयापर्यंत पोहोचला आहे। वर्षभरातली या शेअरची वधघट 2021 ते 3994। मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड नफा कमवला आहे। खोटं वाटेल, पण या शेअरनी 9 वर्षात 50 पट भांडवल वृद्धी दिली आहे। 2017 साली हा शेअर 806 रुपये या भावाने पब्लिक इश्यू मध्ये IPO देण्यात आला होता। त्यावेळेस ज्याला 17 शेअर्स मिळाले 806 रुपयाप्रमाणे, त्यावेळेस त्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 13702 रुपये होती आणि आज या कंपनीने दिलेल्या बोनस शेअर्समुळे एकूण 162 शेअर्स झाले आहेत आणि या 162 शेअर्सची किंमत 3930 रुपयापर्यंत आज 636,660 रुपये झाली आहे। म्हणजे 9 वर्षात 50 पट हा शेअर वाढला। आणि म्हणून या ठिकाणी नेहमी सांगावं लागतं की गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स वर्षानुवर्ष सांभाळले पाहिजेत। परंतु चांगला शेअर नेमका कुठला, गुंतवणुकीसाठी वर्षानुवर्ष कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक कायम ठेवायची याचा शोध घेण्याची प्रक्रिया ही कायम चालू असते आणि फक्त गुंतवणूक सल्लागारच गुंतवणूकदारांना या बाबतीत मार्गदर्शन करू शकतो। सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला त्यावेळेस निर्देशांक 77,845 बंद झाला। निर्देशांकाने घट दाखवली आणि 1 वर्षाची वाढ न दाखवता 3.59% ही घट दाखवली। परंतु वर्षभराची वधघट बघण्याची आवश्यकता नसते आणि त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ही आवश्यक असते। 11 मेला सोमवारी निर्देशांक 1313 अंशाने घटला। 76,015 ला बंद झाला, याने एक वर्षाची घट 4.33% दाखवली आणि निफ्टी निर्देशांक काल 23,816 बंद झाला, त्याने एक दिवसाची घट 361 दाखवली आणि एक वर्षाची घट मात्र फक्त 0.80 एवढी होती. जर आणखी बाकीचे निर्देशांक जर विचारात घेतले तर BSE 200 हा शेअर 11,105 ला बंद झाला, त्याने एक दिवसाची घट 169° दाखवली परंतु एक वर्षाची वाढ 3% दाखवली. BSE 500 हा निर्देशांक 35,680 ला काल बंद झाला, त्याने 508° घट दाखवली परंतु हा निर्देशांक एक वर्षात 4.62% वाढला. काल जेव्हा सर्व निर्देशांकांनी घट दाखवली अशा वेळेस BSE हेल्थ केअर हा निर्देशांक 46,818 ला बंद झाला, त्याने 283° वाढ दाखवली आणि ह्या निर्देशांकाची एक वर्षाची वाढ 13.57% होती. याचा अर्थ असा की कोणते निर्देशांक बघायचे, फक्त सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक बघायचा का संपूर्ण बाजाराचा विचार करणारा जो निर्देशांक BSE 500 त्याकडे लक्ष द्यायचं की जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तर क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार करायचा. जेव्हा हेल्थ केअर वर्षभराचा 13.57% वाढ दर्शवतो याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची ताकद आर्थिक आणि मानसिक आहे अशा गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय निर्देशांकाचा जरूर विचार करायला पाहिजे आणि त्यामध्ये वेळोवेळी नफा कमवण्याच्या संधी ज्या मिळतात त्या संधींचा फायदा घेतला पाहिजे. टाटा म्युच्युअल फंडाने कॅपिटल मार्केट हा निर्देशांक आणला होता आणि या आणलेल्या योजनेत फक्त 6 महिन्यामध्ये 15% भांडवल वृद्धी मिळाली. म्हणून 6 महिन्याची भांडवल वृद्धी जर 15% तर वर्षभराची भांडवल वृद्धी ही 30% दिसून आली. म्हणून इंडेक्स फंड्स, इंडेक्स वरती आधारलेले फंड्स याकडे लक्ष दिलं पाहिजे. टाटा म्युच्युअल फंडाचा आणखीन एक दुसरा चांगला निर्देशांक की जो पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे आणि गुंतवणूकदार या निर्देशांकाकडे लक्ष देत नाही परंतु परदेशात पर्यटन जरी कमी करा असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं असलं तरी देशांतर्गत पर्यटन मात्र निश्चितच वाढणार आहे आणि म्हणून कॅपिटल मार्केट आणि पर्यटन हे दोन टाटा म्युच्युअल फंडाने आणलेले निर्देशांक याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावं असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं. सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल. फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भाग्याला काहीतरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समजासनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत आहे गुरुकिल्ली या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावे सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कालिया या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं. ऐकूया जान निसार अख्तर यांचं गीत. संगीतकार उषा खन्ना यांच्यासोबत किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि मनहर उधास यांच्या आवाजात.
4: के हीरे से कुछ कम न था ओ दिल हमारा, के हीरे से कुछ कम न था.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 14 देवाचे आकाश या कथेचा पुढील भाग. स्टेजवर अनवरची आई बसली होती. पुष्पगुच्छ देऊन गौरवपर भाषण करून मुख्यबाईंनी अनवरच्या आईचा सत्कार केला. त्यांनीही भाषण केलं, माझ्या पतीने कर्तव्य केलं, ज्या राष्ट्राने आपल्याला जन्म दिला त्या राष्ट्रासाठी ते लढले. मुलांनो, आता मी तर सैन्यात जाणं शक्य नाही, पण माझा मुलगा अनवर याला मी नक्कीच सैन्यामध्ये पाठवणार आहे. आमच्या हातून प्रचंड टाळ्या सुटल्या. आभार मानताना फडणवीसबाई म्हणाल्या, आपल्या एका विद्यार्थ्यानं सुमित जोशी यानं माझं नाव ऐकून मी दचकलोच, आत्ताच माझा उल्लेख कशासाठी केला असेल बाईंनी. बाई पुढे बोलल्या, सुमित उभा राहा. मी उभा राहिलो. बस, मी बस. या सुमितने आपल्या प्रश्न उत्तरच्या तासाला विचारलं होतं की सैनिकाचा धर्म कुठला. वेगळ्या धर्माचे लोक आपल्या सैन्यात घेतात. मला वाटतं सुमितच्या प्रश्नाचं उत्तर त्याला आज मिळालं असावं. या देशावर ज्याचं ज्याचं निस्सीम प्रेम आहे, आईसारखी भक्ती आहे, तोच भारतीय आहे. हे विसरलेले काही लोक वेडेपणा करतात. त्यांना शहाणं करायला नाईलाजानं लढावं लागतं. नावावरून, आडनावावरून देश ठरत नाही, हृदयातल्या भावनेवरून तुमची ओळख ठरत असते. सुमित, मिळालं का उत्तर तुझ्या प्रश्नाचं? माझे डोळे भरून आले. अनवरच्या आईची परवानगी घेऊन मी त्याला माझ्या घरी वाढदिवसाला बोलवलो. आई बाबा, दिनेश काका, काकू माझी वाटच पाहत होते. काकानं मला उचललं, पापा घेतला आणि अभिनंदन केलं वाढदिवसाचं. अनवरलाही त्याने जवळ घेतले. आईनं माझ्या आवडीची बासुंदी केली होती. दोघांनाही 2 वाट्या दिल्या. अनवरही खुश झाला. बाबा आणि काका मला म्हणाले, आता डोळे घट्ट मिटा बघू. मी आणि अनवरने डोळे घट्ट मिटले. आता उघडा. डोळे उघडले आणि आम्ही थक्कच झालो. कॉम्प्युटर, मी आनंदाने उडालच. हा दुसरा अनवरसाठी. मी आईबाबांना बिलगलो, अहो बाबा हे तुम्ही काय केलं? अम्मा दोघांना कॉम्प्युटर आणलं. हो, आज मी माझ्याकडून अनवरला देखील ही एक भेट तुझ्या वाढदिवसानिमित्त देणार आहे. अनवरलाही त्यांनी जवळ घेतलं. इतक्या आनंदाचे क्षणी हे असे डोळे का भरतात बरं? हा प्रश्न मी आता कोणाला विचारू? न कळत फडणवीस बाईंचा चेहरा समोर आला. मी बाईंना पुढल्या तासाला नक्की विचारेन की बाई, आनंदाच्या क्षणी डोळे का भरून येतात हो? देवाचे आकाश ही कथा या ठिकाणी संपली. भेटूया पुढील कथेसह पुढील मंगळवारी. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद. हे गीत आपण ऐकणार आहोत बेटा या चित्रपटामधलं.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत।

0: मध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726.
1: आयना ह्या चित्रपटामधलं जॉली मुखर्जी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. समीर यांचं गीत, संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अलका याज्ञिक यांच्या सोबत संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट आहे आतंक ही आतंक.

0: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिका हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर शुक्रवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो, ज्यामध्ये शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र सगळ्यांसाठी खुलं करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण घर बसल्या अतिशय माफक दरामध्ये आणि कुठल्याही वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही परकीय भाषा शिकू शकतात अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये आपण विविध वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा आजवरचा अनुभव आणि फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव या सगळ्याच बद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविता केळकर, ज्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहेत. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या त्या HOD सुद्धा आहेत. यासोबतच त्यांच्या गाठीशी अनुभवांचं एक मोठं गाठोडं आहे. तर आज त्या खास पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज आपण त्यांचा प्रवास आणि जर्मन भाषेविषयीची गंमत या सगळ्याच बद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद श्रद्धा, आणि रेडिओ विश्वासनी ही मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत तुमचं. आपण स्वतः जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहात हे ऐकून विशेष आनंद झाला.
1: आता जे ओळख करून देताना म्हणलीस ना, तर मला एकदम माझ्या डोळ्यासमोर माझा प्रवास आला. म्हणजे 1977 साली मी पुण्यात आले, म्हणजे मी 15 वर्षाची होते आणि माझं गाव खानापूर, बेळगाव जवळ एक छोटस गाव आहे. आणि ते 50 वर्षापूर्वी तर यू कॅन इमॅजिन अतिशय छोटं होतं. आणि 11वीला मी इथे शिकायला आले, मी तालुक्याला पहिले आले होते. तर त्यावेळेला जसं लोकांना वाटतं तसं की PCMB सायन्स केलं पाहिजे, आणि मग त्या जोडीला मी जर्मन घेतलं. तर गंमत सांगते तुला, सुरुवातीला पहिल्यांदा मी तोंड सुद्धा उघडायची नाही, म्हणजे कारण तिकडची भाषा वेगळी असते, का प्रत्येक गावातली भाषा वेगळी असते बघ. म्हणजे आपण म्हणतो ना विदर्भीय असतं भाषा किंवा मग अहिराणी असते, तसं तिकडे ना थोडं खूप कानडी भाषेचं त्याच्यावर खूप इन्फ्लुएन्स असतो. आणि मला पहिले 6 महिने मराठी बोलताना सुद्धा खूपच त्रास व्हायचा, म्हणजे काय लोक हसायची जरा, कारण हेल काढून बोललं जातं. पण मला जर्मन इथे शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेला खेड्यातली मुलं माझ्याकडे येतात ना, त्यावेळेला मी लगेच जोडली जाते. आणि मला माझं बालपण, माझं हॉस्टेलचं राहणं, मग युनिव्हर्सिटी गेवथ हा प्रवास आठवतो. आणि मी त्यांना म्हणते की अरे बिंदास करा, तुम्हाला सगळं शक्य आहे.
0: बरं, म्हणजे एकंदरीतच तुमचा प्रवास कसा सुरू झाला हे तर समजलं, पण तुम्ही जर्मन भाषेमध्ये एक्सपर्टीज मिळवायचं हे कधी आणि कसं ठरवलं? आणि मुळात 40 वर्षापूर्वी जर का आपण विचार केला तर जर्मन भाषेबद्दल तेवढी जागरूकता होती का, किंवा शिक्षक वगैरे होते का जर्मन भाषा शिकवणारे, ते कसं झालं?
1: ऍक्च्युली बघ ना, मी तुला म्हणलं तसं, म्हणजे 1977 ला मी आले, म्हणजे आता 40 पण नाही 50 वर्ष म्हण, त्यावेळेला मी पुण्यात आले. आणि त्यावेळेला ना मी जेव्हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो करत होते ना, त्यावेळेला SP कॉलेजमध्ये जर्मन शिकता यायचं. आणि माझे काका जर्मनीला जाऊन आले होते, ते इंजिनियर होते, तर ते म्हणले अगं परकीय भाषा शिकता आली तर जरूर शिक. आणि म्हणून मी 11वी 12वीला जी भाषा शिकायला लागले, तर मग मला असं जाणवलं की मी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करते, म्हणजे मी रेग्युलर पोहायला जायची, पुरुषोत्तम फिरोदिया, मी वाद्य वाजवते. तर हे सगळं करताना मला PCMB मध्ये काय, तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, तुम्ही दिवसभर बांधले गेलेले असता, म्हणून मग मी आर्ट्सला आले FY ला. पण मग मी जर्मन कंटिन्यू केलं आणि नशिबाने लहानपणी मला खूप चांगले शिक्षक मिळाले होते, जरी छोटं गाव होतं तरी. त्याच्यामुळे शिक्षिका व्हायचं हे माझ्या डोक्यात होतं. आणि मग जर्मन भाषा आवडल्याने मी ती भाषा शिकायला लागले. त्यावेळेला अर्थातच स्कोप अजिबातच नव्हता, कारण इंटरनेटही नव्हतं. त्यावेळेला पहिली मर्सिडीज बेंच वगैरे जस्ट सुरू झाली होती, मी ज्यावेळेला MA झाले त्याच्यानंतर. त्याच्यामुळे लोक म्हणायचे की जर्मन करून काय करणार. तर मी एकदा माझ्या शिक्षकांना विचारलं, अहो म्हटलं सगळे विचारतात की सायकोलॉजी मिळालं होतं तुला, ते सोडून जर्मन घेतलंस, तर म्हणे सांग ना मी जर्मनीला जाणार आहे. आणि अक्षरशः मी आता अगणित वेळा जर्मनीला जाऊन आले, कारण मी एक्सचेंज प्रोग्राम करते, स्कॉलरशिप्स असतात, अशा अनेक गोष्टींमुळे. पण म्हणजे आपण स्वप्न बघावीत आणि ती खरंच सत्यात उतरतात असं मला वाटलं त्याच्यावरनं.
0: क्या बात आहे, वा मस्तच. ग्रामीण भागामध्ये बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना परकीय भाषा शिकता येणार नाही असं वाटतंय, मग अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
1: म्हणजे मला असं जाणवते की मी ज्यावेळेला एम ए झाले तेव्हा मला विचारण्यात आलं की तुला पुण्यात नोकरी करायला आवडेल का बारामतीला, आणि मी बारामती प्रिफर केलं. आता 84 बारामती म्हणजे अगेन यू कॅन इमॅजिन, तर ते खूप वेगळं होतं. पण मग मी शुक्रवार शनिवार जायची तिथे, आणि तिथे कॉलेज होतं त्या टीसी कॉलेजमध्ये शिकवायची, आणि बाकी जी हौशी लोक होती त्यांनाही शनिवार रविवार शिकवायची. तर आता कसं झालं, इंटरनेटमुळे तुमचा रीच खूप वाढला, तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता. पण त्याही वेळेला मला असं जाणवलं की बारामतीतली जी मुलं होती ती टॅलेंटेड होती, त्यांना शिकायचं होतं आणि ते खूप मनापासून शिकत होती. म्हणजे आता आम्ही एक प्रोजेक्ट रमण बागेत सुरू केलाय. आता रमण बागेत म्हणजे ना शाळा तर थोडी पैसे कमी असलेली लोकांकडे किंवा मराठी माध्यमातली, पण काय मुलं हुशार आहेत आणि त्यांचे डोळे चमकतात. म्हणजे माझे जर्मन कोणी पाहुणे आले आणि त्यांना त्या शाळेत घेऊन गेलं, ते म्हणतात अरे काय छान मुलं आहेत. किंवा आमची द्रविड हायस्कूल वाईला शाळा आहे, म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा आहेत ना खेड्यापाड्यात, पण साताऱ्याला आहे, सांगलीला आहे, वाईला. तर मला असं वाटतं की खेडं आणि शहर यांनी फारसा फरक पडतच नाही. संधी मिळाले की संधीचं सोनं करायचं. आणि आत्ताच आम्ही मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी बालभारतीसाठी मराठीतनं एक्सप्लेनेशनवाली जर्मनची पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे, अर्थ सगळा प्रत्येक शब्दाचा मराठीत आहे, किंवा तुम्ही जर्मनीत गेल्यावर कसं वागाल काय कराल हे सगळं मराठीत दिलेलं आहे. त्याचं जे ग्रामर आहे ते मराठीतनं सांगितलंय. आणि जे ऑडिओज आहेत ना, कारण आपण भाषा शिकतो कशी तर ऐकून ऐकून शिकतो, तर ते सगळे जर्मन मित्र मैत्रिणींकडनं आम्ही करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे. आणि ते पुस्तक फट डाऊनलोड करून घेता येतं, बालभारतीचं आहे. त्याच्यामुळे अनेक खेड्यापाड्यातली मुलं आम्हाला त्यांचे मेसेज येत असतात, फोन येत असतात, ते पुस्तक डाऊनलोड करतात. जसं फ्लोआचं काम आहे ना की ते व्हिडिओ बनवतात, खूपच उत्तम काम आहे. आणि त्याच्यामुळे शैलेश सरांशीही माझं बोलणं झालं की आपलं A1 A2 झालं की सायमल्टेनियसली आपण ही पुस्तकं सुद्धा त्यांना देऊया, कारण त्याच्यात त्या ज्या ऑडिओ आहे त्याच्यामुळे भाषा सुधारते. म्हणजे ऐकून ऐकून सुद्धा, श्रवण भक्ती करून सुद्धा भाषेत खूप सुधारणा होऊ शकते. म्हणजे हल्ली आपण म्हणतो ना की गुरु हा फॅसिलिटेटर आहे. पूर्वी कसं म्हणायचो ना आपण की तो टीचर आहे, पण हल्ली अनेक माध्यम असल्यामुळे एखाद्याला शिकायचंय म्हणलं आणि चांगला जर गायडन्स त्याला मिळाला, चांगला गुरु जर मिळाला जो चांगली वाट दाखवेल, तर शिक्षण खूप सोपं झालंय. पण ते त्यावेळेला नव्हतं, तू जे म्हणतेस ते. आणि त्याच्यामुळे बारामतीला जा किंवा साताऱ्याला जा असं जाऊन डायरेक्ट जाऊन मुलांना शिकवायला लागायचं आम्हाला त्यावेळेला.
0: मग त्यावेळेला काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का, कारण इंटरनेट नव्हतं आणि जर्मन भाषेची पुस्तकं असतात का, किंवा मग तुम्ही त्यांना शिकवताना काय टूल्स वापरले होते त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, सुरुवातीला तर फक्त पुस्तकच असायची. म्हणजे आपण कसं टेक्स्ट बुक असतं ना तेवढंच खूप कमी होतं साहित्य. म्हणजे आम्ही सुद्धा शिकलो ना ते खूप कमी साहित्यात शिकलो. कोणी जर्मनीहून येणार असलं आणि एखादा त्यांनी जर वर्तमानपत्र आणलं तरी आम्ही असे सगळेजण आधाशासारखं ते बघायचो. की आता कसं आहे, आता सगळंच इंटरनेटवर. म्हणजे आताच्या पिढीला हे कळणार पण नाही की अरे एवढं कमी सगळं अवेलेबल होतं. पण शिक्षकांवर श्रद्धा तेवढीच होती, त्याच्यामुळे मी शिकवलं ना की ती मुलं पाठ करायची. आणि सुरुवातीला मला असं वाटतं की भाषा शिकताना समजून घेण्याचा भाग आहे, पण पाठांतराचीही गरज आहे. म्हणजे आता तो पंखा काय आहे आणि ती खुर्ची काय आहे मला काय सांगशील सांग. जे मराठी शिकायला लागतात त्यांना हा प्रश्न येतो ना, तसंच जर्मन पण आहे ना, जर्मनीतही तो ती ते असे तीन आहेत ना. आणि मग मराठीतनं ते म्हणले की ती खुर्ची आहे म्हणून मग ती खुर्ची जर्मनमध्ये फेमिनिनच होईल असं नाहीये ना. त्याच्यामुळे सुरुवातीला भाषा शिकताना समजून घेण्याबरोबरच पाठांतराची गरज आहेच. तुम्हाला चांगली बैठक पाहिजे. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की इंटरनेट नव्हतं, आज असा तोटा होता तसा फायदाही होता. अगं लोकांना एकदा दिलं ना ते छान लक्ष देऊन पटापटा पाठ करायचे ना. आता काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप आल्यामुळे कधी कधी ना मुलांना मग मी सांगते वर्गात वगैरे की मोबाईल बाहेर काढूच नका. आणि नशिबानी मुलं अजूनही ऐकतात. म्हणजे मुलं उद्धट उर्मट वगैरे काही झालेली नाही आहेत. आपण त्यांना समजून घेऊन प्रेमाने सांगितलं ना तर ते सगळं ऐकतात. आणि आता नवे चॅलेंजेस आहेत, त्यावेळेला वेगळे होते. त्यावेळेचे खूप जास्त वाटायचे कारण खरंच काहीच नसायचं ना शिकवायला. पण ते पुस्तकच आम्ही प्रमाण धरून त्याप्रमाणे करून मुलांनी त्याही वेळेला खूप प्रावीण्य छान मिळवलं.
0: क्या बात है, मस्तच. गावातला एखादा विद्यार्थी जो त्यावेळेला तुमच्याकडे जर्मन शिकला आणि आता तो कुठेतरी मोठ्या पोझिशनवर आहे किंवा तो आता परदेशी आहे, असं काही उदाहरण सांगायला आवडेल?
1: हो, अगदी आवडेल. तिथेच ना एक मुलगी होती, म्हणजे बारामतीला मी जायची त्याच वेळेला, आणि ती त्या बँकांच्याही परीक्षा देत होती बर का, आणि कॉमर्स ही शिकत होती आणि जर्मनही शिकत होती. आणि तिने जर्मन एकदमच उत्तम, म्हणजे मी 3 वर्ष जात होतो ना, तर 3 वर्ष 3 लेवल झाल्या तिच्या, उत्तम शिकली ती आणि तिने बँकेच्याही परीक्षा दिल्या आणि मग त्याच्यामुळे तिला जर्मन बँकेत नोकरी मिळाली आणि ती अतिशय उत्तम काम करते. म्हणजे मला विचारशील ना, तर आता मी 42 वर्ष शिकवते ना, तर माझ्याकडे अशा इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत, कारण ठरवलं एखाद्याने आणि मनापासून केलं ना तर यश मिळतं. त्याच्यामुळे आता जर्मनीतही अनेक आपले विद्यार्थी आहेत, म्हणजे आम्ही मध्ये सांगलीलाही जर्मन शिकवत होतो, तिथले अनेक जण आता जर्मनीला गेले, साताऱ्याला शिकवत होतो, तिथलेही केलेले आहेत. त्याच्यामुळे आता बेळगाव खानापूर तिकडेही जर्मन सुरू झाले. आता तर माहितीये खूप ठिकाणी झाले आणि फ्लोआच्या माध्यमातून तर इतक्या शाळांपर्यंत जर्मन पोहोचलेलं आहे ना, आणि ती मुलं छान एकदम इंटरेस्ट घेऊन छान शिकताय. म्हणजे आत्ताचा काळ हा अतिशय सुंदर आहे आणि खूप आशादायी आहे असं वाटतं मला.
0: वा, जर्मन शिकवणं ही जी पद्धत आहे ही नेमकी कशी आहे? म्हणजे इंग्लिश मधून जर्मन शिकवलं जातं की आपल्या मराठी भाषेतून, मातृभाषेतून जर्मन शिकवलं जातं, ते कसं असतं?
1: म्हणजे मला जाणवतंय, माझी एक सहाध्यायी होती, ती पेन शिकवायची आणि ती साऊथ इंडियन असल्यामुळे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे तिला असं कायम वाटायचं की फ्रेंच शिकायला इंग्रजी उत्तम आलं पाहिजे. आणि मी तिला म्हणायची की अगं असं नाहीये, मराठी उत्तम, कुठली तरी भाषा उत्तम आली पाहिजे का, तर आली पाहिजे, पण ज्यांचं मराठी उत्तम आहे तर त्यांना सुद्धा जर्मन उत्तम शिकता येतं, कारण संस्कृत जर्मन मराठी खूप साम्य आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला मी ज्यावेळेला वर्गात शिकवते त्यावेळेला ते मराठी आणि इंग्रजी दोन्हीची मदत घेते, पण त्याच्यामुळे इंग्रजीच यायला पाहिजे असा जो लोकांचा गैरसमज आहे ना, त्याची गरज नाही. आता मी फर्ग्युसन मधनं रिटायर्ड झाली, आता आपलीच युनिव्हर्सिटी आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी, तिथे 800 मुलं जर्मन शिकतात, म्हणजे बीबीए करणारी शिकतात, इंजिनिअरिंगची शिकतात, सायकोलॉजी, सगळ्या स्कूल्समध्ये जर्मन आहे आणि ती उत्तम शिकता आहेत. मी म्हटलं तसं रमणबागेत तो प्रोजेक्ट चालू आहे, तिथे जर्मन शिकतायत, पण जिथे मराठी माध्यमातून जास्त मुलं आलेली आहेत तिथे मराठीतनं सांगितलं तर त्यांना पटपट आकलन होतं आणि चांगली शिकतात. आणि जसं जसं लेवल्स वाढतील अर्थातच आपण थोडं जर्मन जास्त वाढवून मराठी किंवा इंग्रजी कमी करणं हेच गरजेचं आहे.
0: अच्छा, म्हणजे मग नंतरचं शिक्षण हे ऍक्च्युअल जर्मन भाषेमधून दिलं जातं?
1: हो हो, म्हणजे तू म्हणशील ना तर आम्ही पहिला कोर्स दुसरा कोर्स इथे बोलतो मराठी, किंवा आता पुस्तकात एक्सप्लेनेशन कसं आहे, आम्ही जे पहिल्या लेवलचं लिहिलं A1 त्याच्यात मराठी बरंच होतं, A2 ला थोडं कमी केलं, आता B1 असेल त्याच्यात अजून कमी होईल, आणि B1 B2 ला पुढे त्यांची तितकी पात्रता झालेली असते की ते छान जर्मन बोलू शकतात, त्यांना कळतं आणि पूर्ण ते जर्मनमध्ये अगदीच कळू शकतं, त्यांना काही अडचण येत नाही.
0: मग जर का मराठीतून आपण जर का शिकवलं तर जर्मन बोलतानाचा पण ऍक्सेंट तसा येतो?
1: नाहीये, कारण मी जसं म्हटलं तुला तसं, आम्ही जे पुस्तक काढलेलं आहे त्याच्यात हे जे लोक कशी बोलतात, म्हणजे माझ्याच वरनं सांगते ना, मी जेव्हा पुण्यात आले आणि मग मराठी, आता तुला असं वाटेल की मी पुण्यातच मोठी झालेली आणि इथेच आहे, कारण माझा टिपिकल असा पुणेरी वाटत असेल तुला माझं जे बोलणं येते, पण तुम्हाला जो इन्फ्लुएन्स किंवा आजूबाजूच्याला ऐकायला मिळालं ना आणि तुम्ही शिकायचं म्हणलं तर असा काहीही प्रॉब्लेम येत नाही. इनफॅक्ट आपली महाराष्ट्रीयन मुलं जी आहेत ती इतकं उत्तम मराठी बोलतात, कारण आपल्या ना भाषेत सगळे उच्चार आहेत बघ, ष आहे, ज्ञ आहे, श आहे, हे सगळं, आणि जर्मन ही अशीच भाषा आहे की प्रत्येक याचा उच्चार केला जातो आणि त्याच्यामुळे ते ऑडिओ जे आम्ही मुलांना ऐकायला देतो आणि आम्ही सांगतो की, आणि मग आम्ही त्यांचा रोल प्ले घेतो की हा तुम्ही दोघं उभे राहा समोर, हा, आणि मग तू स्टेशनवर गेलायस आणि म्हणायचंय की मला आता तिकीट काढायचंय, मग किती पैसे होतील, मग किती सुटे पैसे परत, ते पुस्तकातला जो डायलॉग असतो ते रोल प्ले म्हणून आम्ही त्यांना करायला लावतो आणि मग आम्ही तो ओरिजिनल डायलॉग लावतो आणि मग म्हणतो की हा आता रिपीट करा, आता हा कसा बोलतोय माणूस, हा आता त्या ऍक्सेंट मध्ये बोला. तर शिक्षक जर चांगला असेल ना, इनोव्हेटिव्ह असेल, तर अशा सोप्या सोप्या पद्धतीने जर्मन शिकवता येतं. म्हणजे मी तुला साधी गोष्ट सांगते की सायन्सची मुलं दिवसभर बसलेली असतात जर त्यांना सतत कंटाळा येतो ना, तर मग जर्मन मध्ये मी म्हणलं ना तो तिथे असं आहे, तर आता ते टेबल म्हणजे तो टेबल आहे जर्मन मध्ये, तर उभं राहायचं आणि आपण कसं ड्रिल करतो की नाही, हात लांब करतो, हात उभे करतो, हात समोर करतो, तर त्यांना मी सांगितलेलं आहे की फेमिनिन म्हणजे असे हात करा, मास्क्युलिन म्हणजे असं करा, आणि मग वर्गात उभं राहून मी एखादा शब्द सांगते आणि त्यांना म्हटलं ओळखा बरं आहे तो आहे का ती आहे का ते, आणि मग त्याप्रमाणे ते हात करतात, त्यांना मजा पण येते, कारण हालचाल झाली ना की त्यांना बरं वाटतं ना. एकदा आमच्या व्हाईस प्रिन्सिपल होत्या फर्ग्युसनच्या आणि स्पोर्ट्स टीचरही होत्या, त्या अशा येऊन बघत होत्या बाहेर दरवाज्यातनं आणि माझं काही लक्ष नव्हतं तिकडे. आणि मग ते तास झाल्यावर म्हणले अहो मॅडम मला वाटलं की तुम्ही काय ड्रिल बिल करून घेताय काय, पण अहो मुलं छान शिकत होती हो, ते काय काय म्हणत होते अहो, म्हटलं सारखी बसलेली असतात मुलं, म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर मुलांना शिकवलं तर ते मुलांना पाहिजे असतं आणि मुलं खूप उत्तम रीतीने शिकतात.
0: वा बर, आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे लहानपणी एक बिंबवलेलं असतं की जसं आता मला साधारण चौथी पर्यंत इंग्रजी नव्हतं, पाचवी पासून इंग्रजी सुरू झालं, तर मी एक कायम मला असं सगळ्यांनी घोकून घोकून सांगितलं की श्रद्धा ग्रामरवर लक्ष दे, सगळं काही ग्रामरवर अवलंबून असतं, इंग्रजीचं ग्रामर पक्क असेल ना तर सगळं येतं. तर असंच जर्मनच्या बाबतीत पण आहे का की जर्मन भाषा येण्यासाठी ग्रामर पक्क असायला हवं का, आणि जर्मनचं ग्रामर आणि मराठीचं ग्रामर व्याकरण यामध्ये काही साम्य आहे का?
1: तू जे म्हणतेस ना, तर सुरुवातीला आपण जर ग्रामर पक्क केलं ना म्हणजे दोन्ही पाहिजे, स्पॉन्टेनियस बोलता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी ग्रामर यायलाच पाहिजे आणि म्हणून दोन्ही पद्धती गरजेच्या आहेत. तर सुरुवातीला मी जे म्हणलं ना की त्याचं आर्टिकल काय आहे, ते पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी का स्त्रीलिंगी, हे पाठच करायला लागतं कधी येत नाही, पण ते एकदा कळल्यावर ते परत परत वापरून मग बोलायची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामुळे ही मिक्स्ड मेथड आहे असं मला वाटतं, पण ग्रामर हे यायला लागतं, कुठल्याही भाषेत यायला लागतं आणि अनेक साम्य आहेत आणि अनेक भेद असं दोन्ही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं आय एम जसं दुसऱ्या पोझिशनला वर येतो तसं जर्मनमध्ये होतं, आपलं मराठीत कसं क्रियापद शेवटी जातं ना, पण माझा माझी माझे तुझा तुझी हे जे आहे अपोजिटिव्ह आर्टिकल ती जर्मनमध्ये पण आहे, किंवा तो ती ते म्हणलं मी तसं जर्मनमध्ये आहे, प्रथमा द्वितीया चतुर्थी जर्मनमध्ये आहे. तर कधी कधी गंमत काय होते माहितीये का, आपण इंग्लिशमध्ये आता फक्त यू आहे म्हणजे रिस्पेक्ट फॉर्म नाही, पूर्वी शेक्सपियरच्या वेळेला दाऊ म्हणायचो आपण म्हणजे तुम्ही किंवा आपण, हे आता गेलेलं आहे बरोबर. पण जर्मनमध्ये कसं आहे, मी तुझ्याशी बोलत असले आणि मला तुला

0: द्यायचं असेल तर मी तुला तुम्ही म्हणते, पण जर्मनमध्ये डायरेक्ट बोलताना मी तुला आदत देऊ शकते. मी समज माझ्या शिक्षिकेबद्दल बोलत असेल तर आपण मराठीत कसं म्हणतो, त्यांनी मला सांगितलं होतं, माझे आजोबा म्हणाले होते, वेर जर्मनमध्ये तिने मला सांगितलं होतं. म्हणजे हा फरक आहे ना. आणि मग ह्या इंटरफिअरन्समुळे ज्याला भाषांतर करतात ना, ज्याला आम्ही म्हणतो ना की माझे वडील म्हणाले, म्हणजे माझा बाबा म्हणाला किंवा माय फादर सेड असं आलं समज, तर ते रिस्पेक्ट फॉर्म वापरतात. कारण मराठीत आहे ना की माझे वडील म्हणाले, माझा आजोबा म्हणाले, माझे, तेच इंटरफिअरन्सनी इथे पण वापरलं जातं. म्हणजे प्रत्येक भाषेची जी स्पेशालिटी आहे ना, तर मग आम्ही त्यांना सांगतो की हे बघा इंग्लिशमध्ये असं आहे, जर्मनमध्ये असं आहे आणि मराठीत असं आहे. तर हे आपण ना कम्पॅरिझन करून मुलांना शिकवायला लागतं. सगळं तुमचं तुम्ही बघा आणि समजून घ्या असं सगळ्यांना जमत नाही ना, तेवढा वेळही नसतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे शिकवताना जर चांगला शिक्षक मिळाला ना, तर कुठलीही भाषा अतिशय सोपी असं मला वाटतं.
1: क्या बात आहे. बरं, कुठलीही परकीय भाषा चांगली येण्यासाठी आधी मातृभाषा चांगली यायला पाहिजे असं काही आहे का?
0: हो, मला नक्कीच असं वाटतं. कारण तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल जर अभिमान असला आणि तुमची भाषा तुम्हाला नीट येत असेल, तर दुसरी भाषा शिकताना तुम्ही नकळत मनात त्याचा विचार करतच असता आणि मग तुम्ही जास्त प्रगल्भ होता की अरे माझ्या भाषेत असे, माझ्या भाषेतलं साहित्य असं आहे. त्याच्यामुळे कायमच मी मुलांना सांगते. आणि खूप जणांना असं वाटतं की मी आता इंजिनिअरिंग करतोय तर मला भाषेची गरज नाही, किंवा मी बँकिंग करतोय भाषेची गरज नाही, तर ते इतकं चुकीचं आहे. कारण भाषा हे माध्यम आहे ना, व्यक्त होण्यासाठी भाषा ही यायलाच पाहिजे. म्हणजे नंतर मग ते खास शिकवणी लावून मग भाषा शिकत असतात, जे नकळत किंवा साईड बाय साईड मिळतच असतो ना. तुम्ही जर लक्ष दिलं तर, त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या वर्गातल्या मुलांना सांगत असते की तुम्ही कुठलीही स्ट्रीम घ्या आणि काहीही शिका, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तरी तुमच्या पेशंट बरोबर बोलताना तुम्हाला नीट व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग कुठलाही आला, भाषा ही आली पाहिजे, आणि ती दुसरी परकीय भाषा शिकण्याच्या आधी तुमची मातृभाषा तुम्हाला उत्तम आलीच पाहिजे, नक्कीच.
1: क्या बात आहे, मस्तच. मंडळी, डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अजून आपल्याला बरीच माहिती जाणून घ्यायची आहे, परंतु उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पुढील भागामध्ये. आत्तापुरता आपण इथे थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागात. काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू? अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर. काय सांगतेस काय? आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
2: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद अजीज आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत हमसे ना टकराना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार म्हणजेच दिनांक 12 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय निर्मलाताई दातार स्मृती प्रित्यर्थ श्री अरुण जोशी संस्थापक मायदेश फाउंडेशन पुणे यांच्या व्याख्यानाचा विषय आहे समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा आणि त्यानंतर जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलडीज हा कार्यक्रम शिवाय श्री मधुकर जाधव यांचं चित्र प्रदर्शन तेव्हा जरूर या आज म्हणजेच 12 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करत आहोत मातृदिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार सन्मान मातृत्वाचा संघर्ष आईचा ज्या अंतर्गत पुरस्कार सोहळ्याबरोबरच कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे आई आणि मुलांचा रॅम्प वॉक दिनांक 24 मे 2024 रोजी संध्याकाळी 4 या पुरस्कार सोहळ्यात सामील होण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई माझा गुरु आई कल्पतरु या विषयावरची आधारित 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आपल्याला 15 मे पर्यंत अर्जासहित 96-890-49-551 या क्रमांकावर पाठवायची आहे ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 96-890-49-551 या क्रमांकावर सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास यावेळी सूर विश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारत होतो आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि रेकी मास्टर असणाऱ्या आर्या साखरदांडेच्याशी. जशी आपण यावेळेसही पुन्हा गप्पा सुरू ठेवणार आहोत.
1: आर्या, अजून एक गोष्ट, आपण मुलगा जन्माला आलं मूल की शक्यतोवर बऱ्याच वेळेला असं असतं की आपण कुंडली तयार करतो किंवा लग्नाच्या वेळेस कुंडली बघतात. हे आकाशिक रेकॉर्ड असं काही आहे का की कधी बघायला पाहिजे असा काही मुद्दा?
2: आकाशिक रेकॉर्ड कधी बघायला पाहिजे असं काही त्याची वेळ नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, तो विषय नाहीये. आता मूल जन्माला येतं तेव्हा आपण कुंडली बनवतो तो भाग ऍक्च्युअली ॲस्ट्रॉलॉजिकलच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण की आपलं नाव काढायचं असतं, राश काढायची असते, सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने जर तुम्ही रेकॉर्ड्स बघितलं तर तुम्हाला एक कल्पना येऊ शकते, एक आयडिया येऊ शकते, एक अवेअरनेस येऊ शकतो की त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल. फ्युचर नाही म्हणत मी, फ्युचर प्रेडिक्शन नाही आहे. त्याच्या ज्या ऑलरेडी विधिलिखित गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला कळतात.
1: म्हणजे त्याने काय शिकायला हवं किंवा कुठला व्यवसाय करायला हवं हे सांगू शकतेस तू?
2: बरोबर. माझ्याकडे काही क्लायंट्स असे जे वयाच्या 45 किंवा 50 आहेत, पण ते जे काम करतात तर त्यांना अजिबात आनंददायी वाटत नाही, खूप स्ट्रेसफुल वाटतं. आणि जेव्हा ते माझ्याकडे आकर्षित करायला आले तेव्हा अशा गोष्टी कळल्या की ते त्यांच्यासाठी चांगलं करिअर नव्हतंच, दुसरा मार्ग होता जो त्यांना कळालाच नाही. म्हणजे घरच्यांच्या प्रेशरमुळे म्हणा किंवा त्यावेळेसची परिस्थिती बघता म्हणा, त्यांनी जे करायचं ते केलं, पैसाही मिळवला नो डाऊट, पण ते त्याच्यामध्ये खुश नाही आहेत, सक्सेसफुल नाही आहेत, समाधानी नाही आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांना तो दुसरा मार्ग समजला तेव्हा त्यांना असं झालं की अरे हे किती वेगळी गोष्ट आहे, म्हणजे आपण करायला जातोय कोण असतं काहीतरी वेगळंच. याचा अर्थ काय की आपला प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एक सोल पर्पज लिहिलेला असतो की तुम्ही हा जन्म का घेताय, तुमचा लेसन घ्यायचा आहे का तुम्हाला, कुठल्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे, कुठलं तुमच्या करिअरचं तुमची अपूर्ण इच्छा जी मागच्या जन्मी तुम्ही नाही करू शकलात पूर्ण, जी या जन्मात तुम्ही करू शकता, अशा खूप गोष्टी असतात. म्हणून जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतो ना तेव्हा मी आवर्जून सांगते की तुम्ही एकदा तरी तुमच्या प्रायोरिटी क्वेश्चन्समध्ये सोल पर्पज विचारा. वयाच्या कुठल्याही टप्प्यात असू द्या, पण जेव्हा सोल पर्पज कळतो ना तेव्हा तुम्ही पुढचं आयुष्य त्या हिशोबाने जगायला लागतं.
1: क्या बात आहे. एखादा तुझ्याकडे असा येतो का की मी परीक्षा दिलेली पास होईल का किंवा निवडणुकीत मी निवडून येईल का?
2: नाही, निवडणुकीचं नाही आलं काही. पण एक क्लायंट होते, ते ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मला वाटतं असतील 50 वगैरे काहीतरी, पण त्यांना पोलिसांच्या एक्झाम द्यायच्या होत्या. आणि त्यांनी ते मला विचारलंही की मी आता जर केलं एक्झाम दिली आणि मी पास झालो तरी सुद्धा माझं वय बघता मला कमी वर्ष आहेत ना हे ड्युटी करायला, तर मी करू का, सक्सेसफुल होईल का, ही रिस्क घ्यायची का? त्यांना बिंदास आलो, कारण की त्यांचा सोल पर्पजच तो होता की त्यांनी पोलिसांमध्ये काम करून भारताला काहीतरी मदत करायची. त्यामुळे त्यांना म्हटलं सर जेवढा तुमचा ड्युटीचा पिरियड असेल जो काही तेवढा तुम्ही काहीतरी व्यवस्थित कामगिरी करून तुमचं नाव कमवाल एवढं नक्की.
1: आता मला असा प्रश्न पडला की अशा काही गोष्टींसाठी तुझ्याकडे यायचं तर त्याला काही वेळ किंवा वार असं काही असतं का?
2: नाही.
1: तुझ्याकडे आल्यानंतर किती वेळ लागतो?
2: वार किंवा असं काही नसतं. तुम्हाला पाहिजे, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही येऊ शकता. फक्त येण्याआधी असं मी म्हणते की तुम्ही आदल्या दिवशी अपॉइंटमेंट फिक्स करावी. कारण कसं होतं की दोन गोष्टी, एक तर माझी सेंटरची वेळ 12 ते

0: आत आहे. आणि मी घरून सेंटर करत असल्या कारणाने मला घरातल्या गोष्टी सांभाळून सेंटर करायचं असतं. मी नेहमी क्लायंट्सला असं सांगते की तुम्ही एक दिवस आधी अपॉइंटमेंट फिक्स करा, फोन करून करा, मेसेज करून करा, भेटून करा, कसंही करा, जेणेकरून जो दुसरा दिवस आहे तो त्यांच्यासाठी वेळ काढला जातो आणि त्यांचं काम व्यवस्थित होतं. आता माझ्याकडे आल्यानंतर किती वेळ लागतो तर हा प्रश्नांवर आणि येणाऱ्या उत्तरांवर डिपेंड करतो. मी क्लायंट्सला सांगताना असं सांगते की आपण असं सुचवतो की तुम्ही 5 प्रश्न तरी लिहून आणा, तुमचे प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन, ज्याची तुम्हाला खरोखर गरज आहे, उत्तरं मिळायला हवीत असं, ते तुम्ही लिहून आणा. त्याची काही काही उत्तरं अशी मिळतात, म्हणजे अशी म्हणजे अक्षरशः मी डोळे बंद केलेत, आमची ती प्रेयर आहे रेकॉर्ड ओपन करण्यासाठी, ती प्रेयर म्हटली की अक्षरशः 5व्या 10व्या मिनिटाला मला उत्तरं येतात. कधी कधी असं होतं की मी प्रश्न विचारलेला पण नसतो तरी मला उत्तरं येतात. का? तर जेव्हा आम्ही कॉन्व्हर्सेशन करत असतो आधी, त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल डिस्कशन करत असतो, तेव्हा ते कुठे ना कुठे तरी रेकॉर्ड्स मध्ये लिहिलं जातं ना. आता पण आपण बोलतो ते सुद्धा रेकॉर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे, कारण आपण का भेटलो आता, लिहिलेलं होतं ते. त्यामुळे तर तो वेळ जाऊ नये यासाठी आपण 5 प्रश्न लिहून आण असं सांगतो. आणि ते उत्तरं मिळायला कधी कधी अर्धा तास सफिशियंट होतो, कधी कधी 1 तास लागतो. आपण मॅक्झिमम 1 तास सांगून ठेवतो 5 प्रश्नांसाठी. कधी कधी असं होतं की त्या 5 प्रश्नांवरती पण त्यांना अजून काहीतरी ऍड करायचं असतं, अजून काहीतरी विचारून घ्यायचं असतं. कारण असं पण म्हणतो ना की एकदा आलोच तर सगळंच क्लॅरिटी घेऊन जाऊया. परत परत कुठे येणार? येतात, परत परत येणारही क्लायंट आहेत, तो पण विषय नाही. एक क्लायंट असे ते आतापर्यंत मला वाटतं 10-12 वेळेस येऊन गेले असतील, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी, पण ऍटलिस्ट 10 वेळा तरी तो माणूस आला असेल. अशा पण काही गमती जमती आहे.
1: मला आता असं वाटलं की काही डॉक्टर असतात की ज्यांच्याकडे आपण गेलो तर आपल्याला लक्षणं सांगायला लागतात, त्याच्यानंतर मग ते काही टेस्ट करतील आणि मग त्याच्यावरनं निदान होईल आणि मग आपल्याला हे मिळेल.
0: बरोबर.
1: काही जुने जे वैद्य होते किंवा डॉक्टर आहेत ते नाडी बघतात, म्हणजे मला सांगावं लागत नाही पण ते नाडी बघून सांगतं की तुम्हाला हा आजार आहे किंवा असा त्रास आहे. तसं याच्यात काही आहे का? मी प्रश्न न विचारता तू काही सांगशील मला?
0: आता माझा सायकोलॉजीचा अभ्यास केलेला अशा कारणाने मला बॉडी लँग्वेज वरनं काही काही गोष्टी ओळखता येतात. कारण आम्हाला ते शिकवलंच जातं की काउन्सिलिंगच्या दरम्यान तुम्हाला बॉडी लँग्वेजवर लक्ष द्यायचं असतं की तो व्यक्ती कसा वागतोय, काय वागतोय, त्याची हालचाल कशी आहे. जर तो हायपर ऍक्टिव्ह असेल तर तो 5 टॅप करतो किंवा हात अस्वस्थ असतो. तर या गोष्टी ऑलरेडी माहितीच होत्या किंवा सवयीच्या आहेत, त्यामुळे थोडा अंदाज येतो आपल्याला की समोरच्या व्यक्तीचं काहीतरी गंभीर गोष्ट आहे का तो असं टाइमपास म्हणून आलेला आहे. आणि बाकी पुढचं म्हणाल तर इथे असं होतं की त्यांना त्यांची लक्षणं सांगायला किंवा त्यांचे प्रॉब्लेम सांगणं कंपल्सरी आहे, कारण आपल्याला प्रश्न तयार करायला हवेत ना तिथे विचारण्यासाठी. प्रश्न आपण तुम्ही कसंही लिहून आणा, तुम्ही पॉइंटर्स लिहून आणा, तुम्ही तुमच्या भाषेत लिहून आणा, क्वेश्चनचं फ्रेमिंग कसंही करा, चुकीचं करा, काही प्रॉब्लेम नाही. इकडे आल्यावरती तुम्हाला जसा विचारला पाहिजे तसंच मी विचारणार. कारण की आकाशिकमध्ये जर तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारले तर त्याची उत्तरं खूप डीप आणि मोठी येतात. जर तुम्ही छोटे छोटे प्रश्न विचारले, क्लोज एंडेड क्वेश्चन्स विचारले, तर त्याची उत्तरं हो, नाही, होईल, कधी होईल एवढंच येतं. त्यामुळे मी नेहमी क्लायंट्सला असं सांगते, आता ठीक आहे त्यांना नाही जमले ओपन एंडेड क्वेश्चन बनवायला, तर मग आपण त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जमेल तशी लिहून आणा. इकडे आल्यावरती कस्टमाइज मॉडिफाय होऊ शकतं, पण जर तुम्ही काहीच बनवून ना आणलं, तुम्ही फक्त बोललात आणि आपण आता प्रश्न झिरोपासून सुरू करतोय, खूप वेळ जातो.
1: म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर प्रत्येक व्यक्तीचा आकाशीय रेकॉर्ड आहे तर मग मी आल्यानंतर माझ्या रेकॉर्ड वरनं तू माझं हे सांगितलं पाहिजेस असं मला वाटतं.
0: जर तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट, आकाशिक रेकॉर्ड ओपन करताना ज्याचे आपण रेकॉर्ड ओपन करतोय त्याची परमिशन नसेल तर माझा ऍक्सेस होत नाही.
1: बर,
0: म्हणजे तुम्ही निश्चिंत व्हा की मी उगाच कोणाचे रेकॉर्ड ओपन करत बसत नाही आणि बसू पण शकत नाही, बिकॉज ते अनएथिकल आहे माझ्यासाठी. जर ती व्यक्ती मला परमिशन देते आणि तरी सुद्धा ती जे विचारते तेवढंच तिला दाखवलं जातं किंवा त्याला सांगितलं जातं. आपण एक्सेस इन्फॉर्मेशन देत नाही. भले आपण बोलतो की त्या पुस्तकाच्या फॉर्ममध्ये सगळं लिहिलेलं आहे, म्हणजे अगदी मागच्या जन्मांपासून लिहिलेलं आहे, ते आहे लिहिलेलं, पण जे ते विचारतात जेवढी त्यांना कळायची गरज आहे आत्ता या क्षणी तेवढ्याच गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करू.
1: माझा उलट मुळात प्रश्न परत हाच होता तुझ्या आता सांगितलं त्याच्यात की तू सुरुवातीला सांगताना सांगितलं की भृगु ऋषींनी ते भुर्जपत्रावरती वगैरे लिहिलेलं, मग असं माझं कुठेतरी लिहिलेलं मलाच ते भुर्जपत्र काढून मला नाही वाचता येणार का?
0: नाही, कारण की त्याच्यामध्ये एक स्किल आहे, त्याच्यामध्ये एक काय म्हणूया ना, तू विद्याच आहे ना आपण जे म्हणतो.
1: पण मग तुझ्याकडे ती पोथी आहे का?
0: नाही. हे मॉडर्न टेक्निक आहे. आता तुम्हाला चला अजून एक प्रॉपर सांगते. साऊथ इंडियामध्ये हे आहे ना, ते आहे बृहसंहिता म्हणतो आपण,
1: नाडी ज्योतिष,
0: नाडी ज्योतिष आहे ते. तसंच हे आहे जे नॉर्थ इंडियामध्ये आकाशिक रेकॉर्ड्सने नावाजलं जातं. फक्त फरक एकच आहे की आकाशिक रेकॉर्ड्स हे मॉडिफाईड टेक्निक आहे, मॉडर्न टेक्निक आहे, आणि नाडी ज्योतिष हे थोडस ट्रॅडिशनल टेक्निक आहे. आता त्याच्यात सुद्धा तुम्हाला वाचता का नाही येणार, कारण की ते काय लिहिलेलं म्हणजे ते काय पुस्तकासारखं लिहिलेलं नाही आहे. ते ऍक्सेस करायची टेक्निक आहे, ती स्किल आहे. तो कोर्स तुम्ही जर केला, ती स्किल जर तुम्ही शिकला, तर तुम्हाला सहज शक्य आहे. तुम्ही असं झोपेतनं उठून असं वाचायला बसलात तर ते अवघड होईल. आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मलाही प्रॅक्टिस करावी लागली, मलाही मेडिटेशन करावे लागले, मलाही माझे रोजचे क्वेश्चन्स विचारून जे मास्टर्स मला सांगतायत ते मला कसं इंटरप्रिट केलं पाहिजे, ती उत्तरं कशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते सोप्या भाषेमध्ये, हा पण माझ्यासाठी परीक्षेचाच भाग आहे. सो हे सगळं प्रत्येक माणसाला जमेलच, पण त्याच्यासाठी तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला ते मेडिटेशन करून तुमची तेवढी पॉवर स्ट्रॉंग करावी लागते.
1: अरे मग आता आमच्या श्रोत्यांपैकी जर तुझ्याशी कोणाला संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा?
0: गुगलवरती आपलं मंगलम द ऑस्पिशियस पाथ टू होलनेस या नावाने सेंटरचं नाव आहे. तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तिथे तुम्हाला मोबाईल नंबरही मिळेल, ॲड्रेसही मिळेल, गुगल मॅपही मिळेल. शिवाय मी आवर्जून सांगेल की तुम्ही रिव्ह्यूज कृपया वाचा. रिव्ह्यूजमुळे तुम्हाला एक आयडिया येऊ शकेल की माझ्याकडे कसे क्लायंट येतात, आणि आजपर्यंत एकही क्लायंट अनसॅटिस्फाईड होऊन गेलेला नाही.
1: क्या बात.
0: जो क्लायंट माझ्याकडे येतो तो इतक्या टेन्शनमध्ये असतो, तो जाताना परत हसत हसत जातो, इतका फरक पडतो.
1: क्या बात आहे, खूपच छान. आर्या, एका नवीन विषयावरती तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. आमच्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: श्रोतेहो, ही होती आर्या साखरदांडे की जी आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि रेकी मास्टर आहे. तुम्हालाही पण जर कधी समजा तिच्याशी संपर्क साधायचा असेल तर तिने जे गुगल वरती सुमितीच्याशी संपर्क करू शकतात, किंवा कोणी जर कधी रेडिओ विश्वासशी संपर्क साधला तर आम्ही नक्की तिच्याशी संपर्क तुमचा करून देऊयात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हलाल की कमाई या चित्रपटामधलं, शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहिरी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
1: आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: दुश्मनी या चित्रपटामधलं सपना मुखर्जी यांनी गायलेलं समीर यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करत आहोत मातृदिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार. सन्मान मातृत्वाचा, संघर्ष आईचा, ज्या अंतर्गत पुरस्कार सोहळ्याबरोबरच कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे आई आणि मुलांचा रॅम्प वॉक. दिनांक 24 मे 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता. या पुरस्कार सोहळ्यात सामील होण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू या विषयावरची आधारित 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आपल्याला 15 मे पर्यंत अर्जासहित 96-898-49-551 या क्रमांकावर पाठवायची आहे. ठिकाण: डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 96-898-49-551 या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अंजन आणि प्रकाश मेहरा यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात, मोहब्बत का दुश्मन. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया मोहम्मद असीस यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे अन्नु मलिक यांचं आणि हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुशखबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार म्हणजेच दिनांक 12 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात. स्वर्गीय निर्मलाताई दातार स्मृती प्रित्यर्थ श्री अरुण जोशी संस्थापक मायदेश फाउंडेशन पुणे यांच्या व्याख्यानाचा विषय आहे समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा. आणि त्यानंतर जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलडीज हा कार्यक्रम, शिवाय श्री मधुकर जाधव यांचं चित्र प्रदर्शन. तेव्हा जरूर या आज म्हणजेच 12 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326

श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करत आहोत मातृदिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार. सन्मान मातृत्वाचा, संघर्ष आईचा, ज्या अंतर्गत पुरस्कार सोहळ्याबरोबरच कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे आई आणि मुलांचा रॅम्प वॉक. दिनांक 24 मे 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता. या पुरस्कार सोहळ्यात सामील होण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू या विषयावरची आधारित 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आपल्याला 15 मे पर्यंत अर्जासहित 96-890-49-551 या क्रमांकावर पाठवायची आहे. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री प्रेरणा एज्युकेशन सोसायटी आणि रेडिओ विश्वास 90.8 FM. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 96-890-49-551 या क्रमांकावर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजले रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकृती आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल, संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात.
1: जय जय रघुवीर समर्थ. मनोबोध, मनाचा श्लोक क्रमांक 44. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला गियारण्य सेवीत जावे श्रीराम. श्रोते हो, या श्लोकात मौन ही संकल्पना नीट समजावून घेतली पाहिजे. अनेकांना जिभेनं न बोलणं म्हणजे मौन असंच वाटतं. काही जण पाटीवर किंवा कागदावर लिहून देतात, मौन म्हणजे वाणीचा संयम. हा वाणीचा संयम शरीर मनाचं बळ वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो. सामान्यतः बडबडी माणसं कमी कार्यक्षम आढळतात. त्या दृष्टीने उथळ पाण्याला खळखळाट फार किंवा गर्जेल तो पडेल काय, या म्हणी लक्षात घेण्यासारखे आहेत. बोलण्याच्या निमित्ताने व्यर्थ गप्पा मारत बसणे माणसाच्या शक्तीचा वेळेचा अपव्यय होतो आणि खऱ्या परमार्थासाठी लागणारे प्रयत्न सहजपणे व्हावेत तितके होत नाही. यासाठी शक्य तितके मौन बाळगणं योग्य आहे. श्रोते हो, खरे मौन म्हणजे मनातील विचारांचा गोंगट थांबवणे, मनातील विचारांची गर्दी काढून टाकणे. मौन म्हणजे बाहेरच्या सभोवतालच्या विचारांचं चिंतन थांबवणे. मौनात मनातल्या मनात देखील बोलायचं नाही. मौन म्हणजे आपल्या इंद्रियांची शांती. डोळे पाहू इच्छित नाही.

0: कान ऐकू इच्छित नाही, त्वचा स्पर्श करू इच्छित नाही, पावले कुठेही जाऊ इच्छित नाही, सारी इंद्रिये तृप्त आहेत, शांत आहेत, याला मौन म्हणतात. मौन याचा अर्थ बोलण्याची इच्छा संपली. मौन म्हणजे नो रिएक्शन. एकदा एका गृहस्थाने जय कृष्णमूर्तींना विचारलं, मी नोकरीतून निवृत्त झालो, आता घरात कसा राहू? जय कृष्णमूर्ती म्हणाले, लिव्ह ऍट होम लाईक अ डेड पर्सन. याचा अर्थ प्रपंचात काहीही घडले तरी माझी काहीही प्रतिक्रिया नाही. श्रोते हो, समर्थांनी जनी मौन्य मुद्रा धरावी असं म्हटलं आहे. एकांतातील मौन सोपं आहे, गर्दीतील मौन अवघड आहे. एकांतातील मौन हे पेट्रोल सारखं ज्वालाग्रही आहे. माणसं 10 दिवस विपश्यना शिबिरात मौन पाळतात आणि तिथून आल्यावर 10 दिवसाचं बोलून घेतात. म्हणून समर्थांनी नुसता मौन शब्द न वापरता मौन्य मुद्रा हा शब्द वापरला आहे. माणसे जिभेने 30% बोलतात आणि चेहऱ्याने 70% बोलतात. डोळे सर्वात जास्त बोलतात बरं. जनी मौन्य मुद्रा याचा अर्थ समाजात वावरताना मनातील कोणतीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर न उमटणं. श्रोते हो, हे साधावे म्हणून समर्थ भगवंताची कथा सांगायला सांगतात. जिथे भगवंताविषयी बोलणं शक्य नाही ते स्थान सोडून द्यावं आणि सुखाने एकांत वास करावा. पूर्वीसारखे आता अरण्य राहिले नाहीत तेव्हा अरण्य या शब्दाचा अर्थ एकांत असाच घ्यावा लागेल. शरीराने लोकांमध्ये असलात तरी मनात लोक नसावेत. अशा एकांतातच मनाला खऱ्या सुखाची प्राप्ती होते. जय जय रघुवीर समर्थ.
1: धन्यवाद निलाताई.
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2026।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने.

0: बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4 06 या क्रमांकांवर.

0: कसे हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षाची असलेली ही जुनी परंपरा आज देखील टिकून आहे आणि तितक्याच उत्साहात ती आजही साजरी केली जाते. याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास चांदवडहून काही पाहुणे मंडळी आलेली आहेत. आज आपल्याशी गप्पा मारायला श्री मुकेश दत्तात्रय कोतवाल हे खास चांदवडहून इथे उपस्थित झालेले आहेत, जे श्रीराम रोड युवक मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. चांदवडमध्ये देखील गेल्या अनेक वर्षापासून बोहाडा हा उत्सव तितक्याच थाटामाटामध्ये साजरा होत असतो. तो उत्सव, तिथली परंपरा, तिथलं काही नाविन्य या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: तर गेल्या अनेक दिवसापासून आपले रसिक श्रोते विविध ठिकाणच्या बोहाड्याविषयी जाणून घेत आहेत. तिथल्या परंपरा, तिथला इतिहास या सगळ्याचीच माहिती या अनुषंगाने आपण घेतो आहोत. तर चांदवड अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव नाशिक मधलं आणि रेणुका देवीमुळे जे प्रसिद्ध आहे त्यासोबतच तिथे बोहाडा सुद्धा होतो आणि त्याबद्दलची खूप उत्सुकता आम्हाला आहे. इतर ठिकाणच्या बोहाड्यामध्ये आणि चांदवडच्या बोहाड्यामध्ये काय वेगळेपण आहे, तिथे काय परंपरा आहे आणि किती वर्षापासून ही परंपरा आपण जपत आहोत.
1: सर्वप्रथम तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे रेडिओ विश्वास आणि ताल वैभव वाद्य मंडळाचे मी आभार व्यक्त करतो. आमच्या चांदवडमध्ये सरासरी मला आठवत नाही, आमच्या वडिलांना पण आठवणार नाही, इतक्या वर्षापासून ही आखाडी, आम्ही तुम्ही बोहाडा म्हणता काही ठिकाणी, आम्ही आखाडी म्हणतो, ही आखाडीची परंपरा अविरत चालू आहे. कोणत्या प्रकारचा तिच्यात खंड पडलेला नाहीये. आणि ही जी परंपरा आहे ही आमच्या चांदवडमध्ये तीन ठिकाणी आखाडी होती. एक आमची श्रीराम रोड युवक मित्र मंडळाचे होते, त्यानंतर संत गाडग्या बाबा मंडळाचे एक होते, आणि त्याच्यानंतर एक देवीची नवसाची म्हणून ओळखली जाणारी शिंपड गल्ली ते एक आखाडी होत असते. गेल्या मागच्या वर्षी चांदवड सोमवारपेठ युवक मित्र मंडळ आहे, त्यांनी पण आखाडी घेतली आणि यशस्वी केली, म्हणजे आता आमच्या चांदवडमध्ये चार आखाड्या झालेल्या आहेत.
0: मग या सगळ्यांचा सुरू होण्याचा काळ आणि संपण्याचा काळ एकच असतो की वेगवेगळा असतो?
1: आता त्याच्यामध्ये काय होतं माहिती का जी शिंपड गल्लीची आखडी ती देवीची नवसाची असते, म्हणजे शेवटच्या दिवशी तिथे देवी निघते आणि ती देवीला विचारणा केली जाते तिथे का बा आता आखडी आपल्याला कधी घ्यायची आहे. मग ती देवी कौल देते 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 9 वर्ष, त्यानुसार ते शिंपड गल्लीची आखडी 9 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर देवी जसं सांगल तिथल्या मंडळाला त्याप्रमाणे ती होती. आणि जी आमची श्रीराम रोडची आणि गाडगेबाव मित्र मंडळची आम्ही आमच्या नियोजनानुसार 3-3 वर्षांनी किंवा 5-5 वर्षांनी आम्ही ती घेतो. गावामध्ये असं आमचं एक सामंजस्य असतं की एका वर्षी 2 आखाडे नाही ती गावामध्ये. आम्ही जर श्रीराम रोड युवक मित्र मंडळची झाली तर त्यावर्षी तीच आखाडी होती. आता मागच्या वर्षी सोमवारपेठेने आखाडी घेतली, त्याच्या आधी आमची श्रीराम रोड युवक मित्र मंडळाची आखाडी झाली आणि आता या वर्षी संत गाडगेबाव मित्र मंडळाची आखाडी आहे.
0: बरं, सध्या उत्सव सुरू आहे.
1: सध्या उत्सव आमच्या इथे संत गाडगेबाव मित्र मंडळाचा सुरू आहे.
0: बरं, त्यांचा काही तिथी किंवा काही दिवस ठरलेला असतो?
1: हो, आता आखाडीचा जो दिवस आहे सुरुवातीचा हा दिवस आणि शेवटचा दिवस हा शुक्रवारी देवीने गेली पाहिजे सकाळी, अशा हिशोबाने ते जे आहे आमचे पुरोहित तिथे चांदवडला श्रीकृष्ण मंदिरामध्ये दीक्षित म्हणून त्यांच्या कुंतीचा मुहूर्त काढला जातो. मुहूर्त काढल्यानंतर पहिल्या दिवशी हा गणपती असतो आणि शेवटच्या दिवशी म्हसोबा आणि नंतर देवीने तिची सांगत होत असते. तर पहिल्या वर्षी एक सोंग असतं, दुसऱ्या दिवशी 2 सोंग असतात, तिसऱ्या दिवशी मग सोंग वाढतात, चौथ्या दिवशी अजून थोडे वाढतात आणि पाचव्या दिवशी मग समारोप होतो आणि त्याचा मुहूर्त काढला जातो.
0: अच्छा, बरं, ह्या सोंगांचं वाटप कशा पद्धतीने होतं, म्हणजे पूर्वापार काही घराणी चालत आलेली आहे की अजून काही वेगळी पद्धत आहे?
1: आता ह्या सोंगांचं वाटप हा ज्याच्या ज्या ज्या गल्लीत आखडे होते, म्हणजे ज्या ज्या मित्र मंडळाचे आखडे होते त्या ठिकाणी देवीचं आणि म्हसोबाचं सोंग हे ठरलेलं असतं. त्यामध्ये काही वाटप वगैरे होत नाही. ज्या परिवारामध्ये पूर्वापार चालत आलेले सोंगे त्यांना मिळतं ते, आणि त्याच्यानंतर श्रीराम रोड युवक मित्र मंडळाकडे खंडराव महाराजांचं जे सोंगे ते आमच्या परिवाराकडे असतं, कोतवाल परिवाराकडे असतं, आणि बाकीच्या सोंगांचा तिथे हा लिलाव घेतला जातो. ज्यावेळेस आखडीची पहिले बैठक होती त्यावेळेस ठरलं जातं का पंच कोण, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, जुने जे माणसं आहे त्यांना तिथे मानाचं स्थान पंच म्हणतात त्यांना आमच्याकडे, त्यांना हे केलं जातं. त्यानंतर एक मीटिंग होती, मीटिंग झाल्यानंतर मीटिंगमध्ये ठरवलं जातं की आखडी आपल्याला घ्यायची आहे. मग त्यानंतर एक दिवस ठरवला जातो त्याला लिलावाचा दिवस म्हणतात. त्या दिवशी लिलावाच्या दिवशी काय केलं जातं माहिती का, तर 2 दिवस आधी गावात बॅनर लावले जातात किंवा सगळ्यांना तोंडी सांगितलं जातं का आम्ही अशी अशी आखडी त्या लिलावाला तुम्ही या. मग गावातले जे हौशी तरुण आहे, गावातले जुने हौशी लोक आहे ते सगळे तिथे येतात. मग त्यानंतर तिथे लिलाव होतो, गणपतीचा लिलाव होतो पहिल्या दिवशाचा गणपतीचा, मग लिलावात जो चढादाऱ्याने बोलतो मग त्याला ते सोंग दिलं जातं. त्याच्यानंतर जे बाकीचे सोंग आहे, मानाचे जे सोंग आहे ते सोडून बाकीच्या सोंगांचा तिथं लिलाव होत असतो. आणि मग तो लिलाव झाल्यानंतर मग सोंगाच्या ज्यांनी ज्यांनी ते सोंग घेतले त्यांनी मग ते तयारीला लागून जायचं. त्यानंतर मग एक दिवस काढला जातो बल्ली पूजनाचा. म्हणजे आता आपल्याला श्रीराम रोड युग मित्र मंडळाची उदाहरणार्थ आकडी करायची, ती ज्या गल्लीत नाचणार आहे श्रीराम रोड म्हणतो आपण त्याला चांदोडमध्ये, तिथं एक श्रीरामाचं मंदिर आहे, तिथं एक पूजाविधी करून एक आपण कसं शुभ कार्याला बल्ली पूजन, तसं ते बल्ली पूजन होतं. आणि मग त्याच्यानंतर आकडीच्या पहिल्या दिवशी गणपतीचं सोंग निघत असतं.
2: बरं,
1: मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा सोंग निघत असतात सर्व.
2: तुम्ही उल्लेख केला की लिलाव होतो, मग तो जो निधी मिळतो त्या निधीचं संकलन आणि त्याचं हे कसं,
1: आता तो जो लिलावाचा जो पैसा जमा होतो त्याच्यामध्ये ह्या कमिटीला अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सदस्यांना खर्च असतो. तो खर्च असा असतो का आपल्याला 5 दिवस संबळवाद्य ठरवावं लागतं, त्यांना त्यांचं योग्य असं मानधन द्यावं लागतं. त्याच्यानंतर तिथं पूर्ण गल्लीला आपण मंडप दिला जातो, त्याच्यानंतर तिथं कॅमेरामन असतो, स्क्रीन लावलेल्या असतात, त्याच्यानंतर बराच इतर पुरोहितांची एक मानधन असतं, बाकीचा इतर भरपूर खर्च असतो. तिथं 5 दिवस आपण ते दिवा पेटवत ठेवत असतो. आणि त्याच्यानंतर मग जो समजा आता आमचं उदाहरण द्यायचं झालं तर आमचं सांगतो का, मागच्या वर्षी आमच्याकडे बरेच पैसे गोळा झाले होते. मग आमच्याकडे आम्ही त्याच्यातून काय केलं का, शेवटच्या दिवशी आमचे थोडे पैसे उरले आणि थोडे पंच कमिटीने घालायचे असं ठरवलं. आणि आम्ही पूर्ण गावाला पुरणपोळी आंबेरसाचं जेवण दिलं, कुरडई पापडी भजे, त्याच्यानंतर पाण्याचे जार. आम्हाला वाटलं का पैसे आता आपल्याला अपेक्षेपेक्षा ठाकठीक झालेले पैसे, तर आम्ही रोज पाण्याची सोय करून दिली होती तिथं लोकांना, तिथं लोकांना बसायला जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. तर तो खर्च त्याच्यातून जातो. आणि समजा जर उदाहरणार्थ कधी एखाद्या वेळेस जर खर्च कमी आला तर ते 55 खिशातून घालायची बी तयारी ठेवावं लागतं.
2: बरोबर. थोडंसं मुखवट्यांकडे येते की आपल्या बोहाड्यामधले जे मुखवटे आहेत ते परंपरेनुसार चालत आलेले आहेत का आणि कशा पद्धतीने बनलेले आहेत त्याबद्दल काय सांगा. ओके,
1: तर हे जे मुखवटे असतात, आता उदाहरण द्यायचं जर झालं तुम्हाला तर नरसिंह महाराजांचं सोंग असतं, त्याचा जो मुखवटा असतो तो एकदम असा उग्र असतो, तर तो ठराविक चांदोडमध्ये 2-3 घरात जुने जे पूर्वापार नाचत आलेले त्यांच्याकडे तो मुखवटा आहे. त्याच्यानंतर इंद्रजित महाराजांचं सोंग झालं, त्याचा एक मुखवटा आहे. वेताळ महाराजांचा आहे, त्याचा मुखवटा आहे. रावणाची ताटी असते, तिला 10 तोंड वरती ताटी असते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं एकादशी मातेचा मुखवटा असतो. खंडराव महाराजांच्या सोंगाला असा घोडा असतो. महादेव पार्वतीच्या सोंगाला महादेवाला असा नंदी असतो. कच्छ मच्छ आहे, मच्छ म्हणजे असं एक मासा बनवलं असतो, कासू बनवलं असतं. तर असं जो तो सोंग घेतो त्याने ते अरेंजमेंट करायची असते आणि गावात सहकार्य करतात सगळे. आता समजा उदाहरणार्थ आमच्याकडे एखाद्या सोंगाचा मुखवटा आहे किंवा एखाद्या सोंगाची वस्तू आहे, तर ती दुसरं कोणी सोंग घेतली दुसऱ्या गल्लीत आखडी आमच्या गल्लीत नाहीये, तर त्याला आम्ही ते कॉपरेट करून ते देवाणघेवाण करत असतो. पण हे काही मुखवटे जुने असतात आणि समजा एखाद्याला वाटलं बघ नवीन आपल्याला बनवायचा हौशी असतात तर ते नवीन पण बनवून घेत असतात.
2: अच्छा, आणि ते कुठल्या मटेरियल पासून बनवलेले असतात?
1: आता हे मटेरियलचं मला पण नाही सांगता यायचं एक्झॅक्ट, कारण हे फार पूर्वी बनवलेले मुखवटे, त्यांना फक्त काय केलेलं आहे का त्यांचं एक रंगरंगुटी करून व्यवस्थित ते ठेवलेले आहे. ते मुखवटे हे काही भागात काही ठिकाणी बनवतात.
2: बरं, या वर्षीच्या उत्सवामध्ये काही विशेष आकर्षण असणार आहे का किंवा काही वेगळे पण असणार आहे का?
1: ह्या वर्षीच्या आखाडी उत्सवामध्ये संत गाडगे मित्र मंडळाने आखाडी केली, त्यांनी पण विद्युत रोषणाई वगैरे चांगली ठेवलेली आहे, जुने जे संबळ वाद्य तेच ठेवलेले आहे आणि एक चांगल्या प्रकारे आखाडी आता दुसरा दिवस आहे तर व्यवस्थित आखाडी केलेली आहे त्यांनी.
2: बर, बऱ्याच ठिकाणी असं आहे की प्रत्येक सोंगा गणिक ट्यून्स बदलतात संबळाच्या, तर मग तसं आपल्याकडे पण
1: हो 100%. आखाडी म्हटल्यानंतर त्याचा हा मुळात पायाच संबळ वाद्य आहे. प्रत्येक सोंगाची चाल ही अतिशय वेगळी आहे आणि त्या चालीवर तो ठेका त्या सोंगाला धरता आला पाहिजे, त्याला पवित्र म्हणतो आपण. प्रत्येक सोंगाचा
2: हा
1: पवित्र वेगळा आहे. आता गणपतीची चाल ही तुम्ही ती चाल ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर वीरभद्र महाराज आहे, त्यांची वेगळी नाटकी चाल आहे. खंडराव महाराजांची एक चाल आहे, महादेव पार्वतीची एक चाल आहे. एक सोंग असतं बाळंतीन बाईचं एक सोंग असतं. एक मनोरंजनात्मक आखडी चालू झाल्यानंतर थोडस लोकांमध्ये एक थोडस मनोरंजनात्मक झालं पाहिजे म्हणून एक बाळंतीन बाईचं सोंग असतं. त्याच्यामध्ये एक बाळंतीन बाई तिचा तो पाळणा, तिच्या पुढे ते लहान बाळ, त्याच्यानंतर एक डॉक्टर, एक नर्स, त्याच्यानंतर एक दारूचे दुष्परिणाम होणारं दृश्य दाखवले जाते. एक बेवडा राहतो, त्याच्या मागे 2-3 मुलं, मग त्याची बायको होतो दारू पिल्यानंतर, मग ते असं वेगवेगळं दाखवलं जातं ते.
2: अच्छा, म्हणजे थोडक्यात समाज प्रबोधन आणि करमणूक
1: बरोबर
2: आणि त्यासोबतच परंपरेचं जतन अशा सगळ्याच गोष्टींची सांगड
1: घातली जाते त्याच्यामध्ये.
2: तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुमच्या घराण्याकडे सुद्धा एक विशेष विशिष्ट परंपरा आहे, तुम्ही सुद्धा ते सोंग घेता, मग त्यावेळेचा अनुभव कसा असतो आणि तुम्ही तशी त्याची तयारी कशी करता?
1: हा, आता स्वतः मी आमच्या इथे उपाध्यक्ष असताना मी आतापर्यंत 3 वेळा खंडोबा महाराजांचं सोंग नाचवलेलं आमच्या घरामध्ये आम्ही घेतलेलं आहे ते, आणि 3 वेळा मला नाचवण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आता मागच्या वर्षी सोमवार पेठे नाकडे घेतली, तिथं पण मला खंडोबाचं सोंग लिलावत भेटलं आणि ते घेतलं चढ्या भावाने आम्ही नाचवलं. त्याच्या आधी श्रीराम रोडची आखडी झाली आमची, तिथं पण आम्ही ते सोंग घेतलं नाचवलं. आता सोंग घेतलं म्हटल्यानंतर ते नुसतं घेतलंच याला अर्थ नाही राहत, ते सोंग घेतल्यानंतर त्याची पूर्वतयारी करावी लागते. एक एक छोट्या छोट्या गोष्टी गोळा करावं लागतं, पायातली चाळ, त्याच्यानंतर त्या तलवारी, त्या ढाली, त्याच्यानंतर ते त्या मापात ते कपडे शिवून घ्यावं लागतं, ते त्याच्यानंतर धोतर, त्याच्यानंतर खंडोबा महाराजांना ते दागिने राहतात, ते दागिने, ती मोठी तलवार, ती खंडोबा महाराजांची पगडी. मला पगडीच्या बाबतीत त्याने आमचे प्रति जेजुरीचे महाराज योगेश महाराज गावर आहे त्यांचं सहकार्य लाभलंय, त्यांच्याकडे ती खंडोबा महाराजांच्या मालिकेत जी पगडी होती ना ती त्यांनी मला प्रोव्हाइड केली होती, ती पगडी दिली होती त्याने. अजून एक वेगळाच असा रंग आला होता. आणि त्याच्यानंतर सोंग घेतल्यानंतर आपल्याला त्याची विशिष्ट अशी पूजा अर्चा करावी लागती. 5-6 वाजता संध्याकाळी ते जे सोंगाचं जे साहित्य आहे, तो घोडा, त्याच्यानंतर त्या ढाली तालवर ते चाळ, त्याची आपल्याला आपले जे ब्राह्मण आहे त्यांना बोलून ती पूजा अर्चा करून त्याला जो जो ज्या सोंगाला नैवेद्य लागतो तो नैवेद्य द्यावा लागतो, दिवसभर उपास करावा लागतो. संध्याकाळी सोंग नाचवायच्या वेळेस आपल्याला आंघोळ वगैरे करून पवित्र होऊन ते सोंग आपल्याला परिधान करून त्या चाळावरती आपल्याला नाचवावं लागतं. सोंग निघाल्यानंतर एका बाजूने निघाल्यानंतर दुसऱ्या बाजूने परत येताना मध्ये मंडपाच्या भागी तिथे आरती होत असते, त्या सोंगाची आरती होते आणि मग आरती झाल्यानंतर त्या सोंगाचा समारोप होतो.
2: पूर्वी पद्धत कशी होती आणि आता त्यामध्ये काही बदल झालेला आहे?
1: हो, बऱ्यापैकी आता बदल झालेला आहे. पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, गर्दी खूप व्हायची, लोकांना बघायला तेवढ्याच वेळेत असं ते बघता यायचं. त्याच्यानंतर वेगवेगळे दागिने म्हणता येईल किंवा कपडे, वेशभूषा त्या सोंगाची त्या काळात साधे सिंपल राहायची. आता हौशी मुलं झाले त्याच्यामुळे ते काय करता का नवीन कपडे शिवता, नवीन सगळं घेता आणि त्याला एकदम म्हणजे असं फटाके वगैरे फोडता, त्याच्यानंतर त्याची ऍडव्हर्टाईज करता. आता सोंग निघायच्या वेळेस ज्याचं सोंग आहे त्याचं स्क्रीनवर नाव येतं, पहिले स्क्रीन नसायच्या, आता स्क्रीन राहता. आता प्रत्येकाला आपण त्याची जी शूटिंग आहे पूर्ण ती आपण त्याला पेनड्राईव्ह मध्ये सोंग झाल्यानंतर त्यांना आपण ती प्रोव्हाइड करतो. तर असे बरेच छोटे छोटेसे असे बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये.
2: बर, तुम्ही म्हटलात की सोंग घेतल्यानंतर त्या ट्यून वरती नृत्य करत ती व्यक्ती फिरत असते, मग हा जो काही नाच आहे याचं कधी काही प्रशिक्षण द्यावे लागतं की काय असतं? नेमकं
1: याचं प्रशिक्षण काय असं द्यावं लागत नाही, किंवा ते असं आत्मजातच एखाद्याला जर आवड राहिली तर त्याला ते बरोबर त्याचे पाय थिरकतात ते सोंग घेतल्यानंतर. म्हणजे सांगायचं जर झालं तुम्हाला तर या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर बाहेर एखाद्या ठिकाणी समळ जर वाजतंय आणि जर जो हौशी माणूस आहे तर त्याचे पाय ऑटोमॅटिक थिरकायला लागतात. म्हणजे ज्या घरात जे सोंग आहे आणि ते काय होतं माहिती आहे का, दरवर्षी गावात एक आखडी असते, त्याच्यामुळे गावातले लहानपणापासून मुलं ते पाहून पाहून पाहून ते शिकतात आणि ऑटोमॅटिक ते समजा पहिल्या आखडीमध्ये सोंग घेतलं आणि त्याचे पाय जर ते प्रॉपर पडले नाही पण त्याला अनुभव येतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो परफेक्ट ते सोंग नाचवतो बरोबर पवित्र तो घेतोच, ते थोडंफार होतं पण ऑटोमॅटिक थोडंसं परंपरा चालत आल्यामुळं ते प्रत्येकाला आंघोळणी पडून गेलेले आणि तो प्रत्येक जण तो ज्याला हौशे तो शिकतो त्याच्यामधनं.
2: क्या बात आहे. बरं, बोहाड्यावरती म्हणजे तुमच्या भाषेत म्हणायचं तर आखाडीवरती चांदवडकरांची किती श्रद्धा आहे?
1: भरपूर श्रद्धा आहे. तुम्ही या आमच्याकडे आणि बघा तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला कळेल किती श्रद्धा आहे. रात्री पहाटीपर्यंत 5-5, 4-4 वाजेपर्यंत लोक हलतीने जागचे बघता.
2: यावेळेला यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं आणि त्यावेळेला काही आर्थिक उलाढाल होत असते?
1: आर्थिक उलाढाल वगैरे अशी काही होत नाहीये तिथं. एक सामाजिक कार्यक्रम आहे त्या हिशोबानेच त्याच्याकडे बघितलं जातं आणि आर्थिक उलाढाल तिथं कोणत्या प्रकारची होत नाही. जी आपली लिलावाची बोली आहे त्या बोलीतून जे पैसे उरतात त्याच्यातून पंच तो बाकीचा खर्च करता आणि जो तो ज्याच्या त्याच्या हौशीने ते सोंग नाचवतो त्याचा आनंद घेता, त्याच्या घरचे पण आनंद घेता आणि तो पण आनंद घेतो आणि पाहणाऱ्यांना पण आनंद देतो.
2: एवढ्या वर्षातला काही अविस्मरणीय प्रसंग या ठिकाणी सांगावा असं वाटेल का?
1: विस्मरणीय प्रसंग म्हणजे काय झालं की मागच्या श्रीराम रोडला आखडी आम्हाला घेण्याचं ठरलं पण त्याच्यात काय झालं माहिती का, घ्यायची की नाही घ्यायची की नाही याच्यामध्ये खूप दिवस गेले आणि त्यानंतर शेवट मग मला खूप इच्छा होती का ती घ्यायची. मग ज्यांनी आधीचे जे पंच होते मी त्यांच्याकडे गेलो भेटलो, त्यांनी पण खूप सहकार्य केलं आणि आमचे जे मित्र आहे सनी वाघ आहे, त्याच्यानंतर एक रिडले ब्रदर्स आहे, यांनी बऱ्यापैकी यांनी उचल घेतली आणि ब्राह्मणाकडून मूर्त काढून त्या आखडी घेतली आणि त्या आखडीमध्ये मला इंद्रजित आणि खंडोबा महाराजांचं सोंग नाचायला भेटलं मला, याच्यात मला खूप आनंद झाला, ते मी कधी विसरू नाही शकणार.
2: बर, क्या बात आहे, खूपच छान. एकूणच चांदवड मध्ये होत असलेला बोहाडा हा कशा पद्धतीने परंपरेनुसार चालत आलेला आहे याचं इतकं छान वर्णन तुम्ही आज इथे केलं की आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहिले आणि प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे की आता आपणही दर्शनाला जातो देवीच्या, त्यासोबतच एकदा बोहाड्याला सुद्धा जावं असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटलं असेल. तर धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका छान मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि वर्षानुवर्षाची ही परंपरा अशीच पुढे वृद्धिंगत होत राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला हा कार्यक्रम बोहाडा, उत्सव वैशाखाचा, मेळ प्रथा परंपरेचा, या मालिकेत आत्तापुरता आपण इथेच थांबतो आहोत. आज आपण गप्पा मारल्या श्री मुकेश दत्तात्रय कोतवाल यांच्याशी, जे आले होते चांदवड इथून. तर कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार. विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हुमा हुमा हुमा हुमा हुमा हुमा हुमा हुमा हुमा

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

0: टाइम चेक, टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: Chori!
1: Ay, Chori, Chori, Chori.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. आमचा नेहमीचाच विषय, परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करून बघणार आहोत. आणि श्रोत्यांनी सांगायचं की हा प्रयत्न कसा आहे त्याच्या बाबतीत त्यांची मतं जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. भाव आणि स्वभाव. राजाकडे हिरा विकण्यासाठी एक विक्रेता आला. त्याने हिऱ्याचा भाव सांगताच प्रधानाने राजाच्या कानात काहीतरी सांगितले. विक्रेता काही न बोलता दरबारातून परत जायला लागला. राजाने कारण विचारले. त्याने सांगितले, मला वाटले होते की तुम्हाला हिऱ्याची चांगली परीक्षा आहे, परंतु माझा गैरसमज झाला.

0: राजाने ताबडतोब हिरा खरेदी केला. विक्रेता दरबारातून बाहेर पडताना प्रधानाच्या कानात बोलला, तुम्हाला हिऱ्याचा भाव करता आला आणि मला राजाचा स्वभाव ओळखता आला. भाव आणि स्वभाव हीच गोष्ट शेअर बाजाराला सुद्धा लागू होते. व्यक्तीची विचारसरणी कशी आहे यावरून सुद्धा शेअर्सचे गुंतवणुकीचे गणित समजतात किंवा करता येतात. स्वस्त शेअर्स महाग पडतात आणि महाग शेअर्स स्वस्त पडतात असा आमचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. परंतु काही लोकांना, काही गुंतवणूकदारांना स्वस्त शेअर्स आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते खरेदी करतात. काही शेअर्समध्ये चांगला नफा मिळतो आणि काही शेअर्समध्ये ते अडकून पडतात. म्हणून भाव हा कशा प्रकारे बघायचा याचा विचार गुंतवणूकदाराला करता आला पाहिजे. गेल्या वर्षी मे महिन्यात याच ठिकाणी बेल राईज इंडस्ट्रीज शेअर्स या शेअर्सला अर्ज करा. 90 रुपयाला हा शेअर दिला होता आणि तो शेअर आज 222 रुपयापर्यंत पोहोचला आहे. BSE लिमिटेड या शेअरचं असंच वैशिष्ट्य आहे. हा शेअर 250 रुपयाला खरेदी करा सांगितलं होतं आणि हा शेअर 3930 रुपयापर्यंत पोहोचला आहे. वर्षभरातली या शेअरची वधघट 2021 ते 3994. मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड नफा कमवला आहे. खोटं वाटेल पण या शेअरनी 9 वर्षात 50 पट भांडव वृद्धी दिली आहे. 2017 साली हा शेअर 806 रुपये या भावाने पब्लिक इश्यू मध्ये IPO देण्यात आला होता. त्यावेळेस ज्याला 17 शेअर्स मिळाले 806 रुपयाप्रमाणे, त्यावेळेस त्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 13702 रुपये होती आणि आज या कंपनीने दिलेल्या बोनस शेअर्समुळे एकूण 162 शेअर झाले आहेत आणि या 162 शेअरची किंमत 3930 रुपयाप्रमाणे आज 636,660 रुपये झाली आहे. म्हणजे 9 वर्षात 50 पट हा शेअर वाढला. आणि म्हणून या ठिकाणी नेहमी सांगावं लागतं की गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स वर्षानुवर्ष सांभाळले पाहिजेत. परंतु चांगला शेअर नेमका कुठला, गुंतवणुकीसाठी वर्षानुवर्ष कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक कायम ठेवायची याचा शोध घेण्याची प्रक्रिया ही कायम चालू असते आणि फक्त गुंतवणूक सल्लागारच गुंतवणूकदारांना या बाबतीत मार्गदर्शन करू शकतो. सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला त्यावेळेस निर्देशांक 77,845 बंद झाला. निर्देशांकाने घट दाखवली आणि 1 वर्षाची वाढ न दाखवता 3.59% ही घट दाखवली. परंतु वर्षभराची वधघट बघण्याची आवश्यकता नसते आणि त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ही आवश्यक असते. 11 मेला सोमवारी निर्देशांक 1313 अंशाने घटला. 76,015 बंद झाला. याने 1 वर्षाची घट 4.33% दाखवली आणि निफ्टी निर्देशांक काल 23,816 बंद झाला. त्याने 1 दिवसाची घट 361 दाखवली आणि 1 वर्षाची घट मात्र फक्त 0.80 एवढी होती. जर आणखी बाकीचे निर्देशांक जर विचारात घेतले तर BSE 200 हा शेअर 11,105 बंद झाला. त्याने 1 दिवसाची घट 169 अंश दाखवली परंतु 1 वर्षाची वाढ 3% दाखवली. BSE 500 हा निर्देशांक 35,680 काल बंद झाला. त्याने 508 अंशाची घट दाखवली परंतु हा निर्देशांक 1 वर्षात 4.62% वाढला. काल जेव्हा सर्व निर्देशांकांनी घट दाखवली अशा वेळेस BST हेल्थ केअर हा निर्देशांक 46,818 बंद झाला. त्याने 283° वाढ दाखवली आणि ह्या निर्देशांकाची एक वर्षाची वाढ 13.57% होती. याचा अर्थ असा की कोणते निर्देशांक बघायचे, फक्त सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक बघायचा का संपूर्ण बाजाराचा विचार करणारा जो निर्देशांक आहे BSE 500 त्याकडे लक्ष द्यायचं की जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तर क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार करायचा. जेव्हा हेल्थ केअर वर्षभराचा 13.57% वाढ दर्शवतो याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची ताकद आर्थिक आणि मानसिक आहे अशा गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय निर्देशांकाचा जरूर विचार करायला पाहिजे आणि त्यामध्ये वेळोवेळी नफा कमवण्याच्या संधी ज्या मिळतात त्या संधींचा फायदा घेतला पाहिजे. टाटा म्युच्युअल फंडाने कॅपिटल मार्केट हा निर्देशांक आणला होता आणि या आणलेल्या योजनेत फक्त 6 महिन्यामध्ये 15% भांडवल वृद्धी मिळाली. म्हणून 6 महिन्याची भांडवल वृद्धी जर 15% तर वर्षभराची भांडवल वृद्धी ही 30% दिसून आली. म्हणून इंडेक्स फंड्स, इंडेक्सवरती आधारलेले फंड्स याकडे लक्ष दिलं पाहिजे. टाटा म्युच्युअल फंडाचा आणखीन एक दुसरा चांगला निर्देशांक की जो पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे आणि गुंतवणूकदार या निर्देशांकाकडे लक्ष देत नाही परंतु परदेशात पर्यटन जरी कमी करा असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं असलं तरी देशांतर्गत पर्यटन मात्र निश्चितच वाढणार आहे आणि म्हणून कॅपिटल मार्केट आणि पर्यटन हे दोन टाटा म्युच्युअल फंडांनी आणलेले निर्देशांक याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावं असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारत होतो आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि रेकी मास्टर असणाऱ्या आर्या साखरदांडेच्याशी. जशी आपण यावेळेसही पुन्हा गप्पा सुरू ठेवणार आहोत.
1: आर्या, अजून एक गोष्ट, आपण मुलगा जन्माला आलं मूल की शक्यतोवर बऱ्याच वेळेला असं असतं की आपण कुंडली तयार करतो किंवा लग्नाच्या वेळेस कुंडली बघतात. हे आकाशिक रेकॉर्ड असं काही आहे का की कधी बघायला पाहिजे असा काही मुद्दा?
2: आकाशिक रेकॉर्ड कधी बघायला पाहिजे असं काही त्याची वेळ नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, तो विषय नाहीये. आता मूल जन्माला येतं तेव्हा आपण कुंडली बनवतो तो भाग ऍक्च्युअली ॲस्ट्रॉलॉजिकलच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण की आपलं नाव काढायचं असतं, राश काढायची असते, सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने जर तुम्ही रेकॉर्ड्स बघितलं तर तुम्हाला एक कल्पना येऊ शकते, एक आयडिया येऊ शकते, एक अवेअरनेस येऊ शकतो की त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल. फ्युचर नाही म्हणत आम्ही, फ्युचर प्रेडिक्शन नाही आहे. त्याच्या ज्या ऑलरेडी विधिलिखित गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला कळतात,
1: म्हणजे त्याने काय शिकायला हवं किंवा कुठला व्यवसाय करायला हवा हे सांगू शकतेस तू.
2: बरोबर. माझ्याकडे काही क्लायंट्स असे जे वयाच्या 45 किंवा 50 आहेत, पण ते जे काम करतात तर त्यांना अजिबात आनंददायी वाटत नाही, खूप स्ट्रेसफुल वाटत. आणि जेव्हा ते माझ्याकडे आकर्षित करायला आले तेव्हा अशा गोष्टी कळल्या की ते त्यांच्यासाठी चांगलं करिअर नव्हतंच, दुसरा मार्ग होता जो त्यांना कळालाच नाही. म्हणजे घरच्यांच्या प्रेशरमुळे म्हणा किंवा त्यावेळेसची परिस्थिती बघता म्हणा, त्यांनी जे करायचं ते केलं, पैसाही मिळवला नो डाऊट, पण ते त्याच्यामध्ये खुश नाही आहेत, सक्सेसफुल नाही आहेत, समाधानी नाही आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांना तू दुसरा मार्ग समजला तेव्हा त्यांना असं झालं की अरे हे किती वेगळी गोष्ट आहे, म्हणजे आपण करायला जातोय कोण असतं काहीतरी वेगळंच. याचा अर्थ काय की आपला प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एक सोल पर्पज लिहिलेला असतो की तुम्ही हा जन्म का घेताय, तुमचा लेसन घ्यायचा आहे का तुम्हाला, कुठल्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे, कुठलं तुमच्या करिअरचं तुमची अपूर्ण इच्छा जी मागच्या जन्मी तुम्ही नाही करू शकलात पूर्ण, जी या जन्मात तुम्ही करू शकता, अशा खूप गोष्टी असतात. म्हणून जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतो ना तेव्हा मी आवर्जून सांगते की तुम्ही एकदा तरी तुमच्या प्रायोरिटी क्वेश्चन्समध्ये सोल पर्पज विचारा. वयाच्या कुठल्याही टप्प्यात असू द्या, पण जेव्हा सोल पर्पज कळतो ना तेव्हा तुम्ही पुढचं आयुष्य त्या हिशोबाने जगायला लागतं.
1: क्या बात आहे. एखादा तुझ्याकडे असा येतो का की मी परीक्षा दिलेली पास होईल का किंवा निवडणुकीत मी निवडून येईल का?
2: नाही, निवडणुकीचं नाही आलं काही. पण एक क्लायंट होते, ते ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मला वाटतं असतील 50 वगैरे काहीतरी, पण त्यांना पोलिसांच्या एक्झाम द्यायच्या होत्या. आणि त्यांनी ते मला विचारलंही की मी आता जर केलं एक्झाम दिली आणि मी पास झालो तरी सुद्धा माझं वय बघता मला कमी वर्ष आहेत ना हे ड्युटी करायला, तर मी करू का, सक्सेसफुल होईल का, ही रिस्क घ्यायची का? त्यांना बिंदास आलो, कारण की त्यांचा सोल पर्पजच तो होता की त्यांनी पोलिसांमध्ये काम करून भारताला काहीतरी मदत करायची. त्यामुळे त्यांना म्हटलं सर जेवढा तुमचा ड्युटीचा पिरियड असेल जो काही तेवढा तुम्ही काहीतरी व्यवस्थित कामगिरी करून तुमचं नाव कमवाल एवढं नक्की.
1: आता मला असा प्रश्न पडला की अशा काही गोष्टींसाठी तुझ्याकडे यायचं तर त्याला काही वेळ किंवा वार असं काही असतं का?
2: नाही.
1: तुझ्याकडे आल्यानंतर किती वेळ लागतो?
2: वार वेळ असं काही नसतं, तुम्हाला पाहिजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही येऊ शकता. फक्त येण्याआधी असं मी म्हणते की तुम्ही आदल्या दिवशी अपॉइंटमेंट फिक्स करावी, कारण कसं होतं की दोन गोष्टी, एक तर माझी सेंटरची वेळ 12 ते 7 आहे आणि मी घरून सेंटर करत असल्या कारणाने मला घरातल्या गोष्टी सांभाळून सेंटर करायचं असतं. मी नेहमी क्लायंट्सला असं सांगते की तुम्ही एक दिवस आधी अपॉइंटमेंट फिक्स करा, फोन करून करा, मेसेज करून करा, भेटून करा, कसंही करा, जेणेकरून जो दुसरा दिवस आहे तो त्यांच्यासाठी वेळ काढला जातो आणि त्यांचं काम व्यवस्थित. आता माझ्याकडे आल्यानंतर किती वेळ लागतो तर हा प्रश्नांवर आणि येणाऱ्या उत्तरांवर डिपेंड करतो. मी क्लायंट्सला सांगताना असं सांगते की आपण असं सुचवतो की तुम्ही 5 प्रश्न तरी लिहून आणा तुमचे प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन, ज्याची तुम्हाला खरोखर गरज आहे, उत्तरं मिळायला हवीत असं, ते तुम्ही लिहून आणा. त्याची काही काही उत्तर अशी मिळतात, म्हणजे अशी म्हणजे अक्षरशः मी डोळे बंद केलेत, आमची ती प्रेयर आहे रेकॉर्ड ओपन करण्यासाठी, ती प्रेयर म्हटली की अक्षरशः 5व्या 10व्या मिनिटाला मला उत्तर येतात. कधी कधी असं होतं की मी प्रश्न विचारलेला पण नसतो तरी मला उत्तर येतात. का तर जेव्हा आम्ही कॉन्व्हर्सेशन करत असतो आधी, त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल डिस्कशन करत असतो, तेव्हा ते कुठे ना कुठे तरी रेकॉर्ड्स मध्ये लिहिलं जातं ना. आता पण आपण बोलतो ते सुद्धा रेकॉर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे, कारण आपण का भेटलो आता, लिहिलेलं होतं ते. त्यामुळे तर तो वेळ जाऊ नये यासाठी आपण 5 प्रश्न लिहून आण असं सांगतो, आणि ते उत्तर मिळायला कधी कधी 1/2 तास सफिशियंट होतो, कधी कधी 1 तास लागतो. आपण मॅक्झिमम 1 तास सांगून ठेवतो 5 प्रश्नांसाठी. कधी कधी असं होतं की त्या 5 प्रश्नांवरती पण त्यांना अजून काहीतरी ऍड करायचं असतं, अजून काहीतरी विचारून घ्यायचं असतं, कारण असं पण म्हणतो ना की एकदा आलोच तर सगळंच क्लॅरिटी घेऊन जाऊया. परत कुठे येणार, येतात परत येणारही क्लायंट आहेत, तो पण विषय नाही. एक क्लायंट असे ती आतापर्यंत मला वाटतं 10-12 वेळेस येऊन गेले असतील, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी, पण ऍटलीस्ट 10 वेळा तरी तो माणूस आला असेल. अशा पण काही गमती जमती आहे.
1: मला आता असं वाटलं की काही डॉक्टर असतात की ज्यांच्याकडे आपण गेलो तर आपल्याला लक्षणं सांगायला लागतात, त्याच्यानंतर मग ते काही टेस्ट करतील आणि मग त्याच्यावरनं निदान होईल आणि मग आपल्याला हे मिळेल.
2: बरोबर.
1: काही जुने जे वैद्य होते किंवा डॉक्टर आहेत ते नाडी बघतात, म्हणजे मला सांगावं लागत नाही पण ते नाडी बघून सांगतं की तुम्हाला हा आजार आहे किंवा असा त्रास आहे. तसं याच्यात काही आहे का? मी प्रश्न न विचारता तू काही सांगशील मला?
2: आता माझं सायकोलॉजीचा अभ्यास केलेला अशा कारणाने मला बॉडी लँग्वेज वरनं काही काही गोष्टी ओळखता येतात, कारण आम्हाला ते शिकवलंच जातं की काउन्सिलिंगच्या दरम्यान तुम्हाला बॉडी लँग्वेजवर लक्ष द्यायचं असतं की तो व्यक्ती कसा वागतोय, काय वागतोय, त्याची हालचाल कशी आहे. तर तो हायपर ऍक्टिव्ह असेल तर तो पाय स्वतः टॅप करतो किंवा हात अस्वस्थ असतो. तर या गोष्टी ऑलरेडी माहितीच होत्या किंवा सवयीच्या आहेत, त्यामुळे थोडा अंदाज येतो आपल्याला की समोरच्या व्यक्तीचं काहीतरी गंभीर गोष्ट आहे का तो असं टाइमपास म्हणून आलेला आहे. आणि बाकी पुढचं म्हणाल तर इथे असं होतं की त्यांना त्यांची लक्षणं सांगायला किंवा त्यांचे प्रॉब्लेम सांगणं कंपल्सरी आहे, कारण आपल्याला प्रश्न तयार करायला हवेत ना तिथे विचारण्यासाठी. प्रश्न आपण तुम्ही कसे लिहून आणा, तुम्ही पॉइंटर्स लिहून आणा, तुम्ही तुमच्या भाषेत लिहून आणा, क्वेश्चनचं फ्रेमिंग कसंही करा, चुकीचं करा, काही प्रॉब्लेम नाही. इकडे आल्यावरती तुम्हाला जसा विचारला पाहिजे तसंच मी विचारणार, कारण की आकाशिकमध्ये जर तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारले तर त्याची उत्तरं खूप डीप आणि मोठी येतात. जर तुम्ही छोटे छोटे प्रश्न विचारले, क्लोज एंडेड क्वेश्चन्स विचारले, तर त्याची उत्तरं हो नाही, होईल, कधी होईल एवढंच येतं. त्यामुळे मी नेहमी क्लायंट्सला असं सांगते, आता ठीक आहे त्यांना नाही जमले ओपन एंडेड क्वेश्चन बनवायला, तर मग आपण त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जमेल तशी लिहून आणा. इकडे आल्यावरती कस्टमाइज मॉडिफाय होऊ शकतं, पण जर तुम्ही काहीच बनवून ना आणलं, तुम्ही फक्त बोललात आणि आपण आता प्रश्न झिरोपासून सुरू करतोय, तर खूप वेळ जातो.
1: म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर प्रत्येक व्यक्तीचा आकाशीय रेकॉर्ड आहे तर मग मी आल्यानंतर माझ्या रेकॉर्डवरनं तू माझं हे सांगितलं पाहिजेस असं मला वाटतं.
2: जर तुम्ही परमिशन, हा अजून एक महत्वाची गोष्ट, आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करताना ज्याचे आपण रेकॉर्ड्स ओपन करतोय त्याची परमिशन नसेल तर माझा ऍक्सेस होत नाही.
1: बर,
2: म्हणजे तुम्ही निश्चिंत व्हा की मी उगाचच कोणाचे रेकॉर्ड्स ओपन करत बसत नाही आणि बसू पण शकत नाही, बिकॉज ते अनएथिकल आहे माझ्यासाठी. जर ती व्यक्ती मला परमिशन देते आणि तरी सुद्धा ती जे विचारते तेवढंच तिला दाखवलं जातं किंवा त्याला सांगितलं जातं. आपण एक्सेस इन्फॉर्मेशन देत नाही, भले आपण बोलतो की ते पुस्तकाच्या फॉर्ममध्ये सगळं लिहिलेलं आहे, म्हणजे अगदी मागच्या जन्मांपासून लिहिलेलं आहे, ते आहे लिहिलेलं, पण जे ते विचारतात जेवढी त्यांना कळायची गरज आहे आत्ता या क्षणी तेवढ्याच गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करू.
1: माझा उलट मुळात प्रश्न परत हाच होता तुझ्या आत्ता सांगितलं त्याच्यात की तू सुरुवातीला सांगताना सांगितलं की भृगु ऋषींनी ते भुर्जपत्रावरती वगैरे लिहिलेलं, मग असं माझं कुठेतरी लिहिलेलं मलाच ते भुर्जपत्र काढून मला नाही वाचता येणार का?
2: नाही, कारण की त्याच्यामध्ये एक स्किल आहे, त्याच्यामध्ये एक काय म्हणूया ना, तू विद्याच आहे ना आपण जे म्हणतो.
1: पण तुझ्याकडे ती पोथी आहे का?
2: नाही, हे मॉडर्न टेक्निक आहे. आता तुम्हाला चला अजून एक प्रॉपर सांगते. साऊथ इंडियामध्ये हे आहे ना, ते आहे बृहसंहिता म्हणतो आपण,
1: नाडी ज्योतिष
2: आहे ते. तसंच हे आहे जे नॉर्थ इंडियामध्ये आकाशिक रेकॉर्ड्सने नावाजलं जातं. फक्त फरक एकच आहे की आकाशिक रेकॉर्ड्स हे मॉडिफाईड टेक्निक आहे, मॉडर्न टेक्निक आहे, आणि नाडी ज्योतिषी हे थोडस ट्रॅडिशनल टेक्निक आहे. आता त्याच्यात सुद्धा तुम्हाला वाचता का नाही येणार, कारण की ते काय लिहिलेलं म्हणजे ते काय पुस्तकासारखं लिहिलेलं नाहीये. ते ऍक्सेस करायची टेक्निक आहे, ती स्किल आहे. तो कोर्स तुम्ही जर केला, ती स्किल जर तुम्ही शिकलात, तर तुम्हाला सहज शक्य आहे. तुम्ही असं झोपेतनं उठून असं वाचायला बसलात तर ते अवघड होईल. आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मलाही प्रॅक्टिस करावी लागली, मलाही मेडिटेशन करावे लागले, मलाही माझे रोजचे क्वेश्चन्स विचारून जे मास्टर्स मला सांगतायत ते मला कसं इंटरप्रिट केलं पाहिजे, ती उत्तरं कशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते सोप्या भाषेमध्ये, हा पण माझ्यासाठी परीक्षेचाच भाग आहे. सो हे सगळं प्रत्येक माणसाला जमेलच, पण त्याच्यासाठी तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला ते मेडिटेशन करून तुमची तेवढी पॉवर स्ट्रॉंग करावी लागते.
1: अरे मग आता आमच्या श्रोत्यांपैकी जर तुझ्याशी कोणाला संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा?
2: गुगलवरती आपलं मंगलम द ऑस्पिशियस पाथ टू होलनेस या नावाने सेंटरचं नाव आहे. तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तिथे तुम्हाला मोबाईल नंबरही मिळेल, ॲड्रेसही मिळेल, गुगल मॅपही मिळेल. शिवाय मी आवर्जून सांगेल की तुम्ही रिव्ह्यूज कृपया वाचा. रिव्ह्यूजमुळे तुम्हाला एक आयडिया येऊ शकेल की माझ्याकडे कसे क्लायंट्स येतात, आणि आजपर्यंत एकही क्लायंट अनसॅटिस्फाईड होऊन गेलेला नाही.
1: क्या बात.
2: जो क्लायंट माझ्याकडे येतो तो इतक्या टेन्शनमध्ये असतो, तो जाताना परत हसत हसत जातो, इतका फरक पडतो.
1: क्या बात आहे, खूपच छान. आर्या, एका नवीन विषयावरती तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. आमच्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद, थँक्यू.
1: श्रोतेहो, ही होती आर्या साखरदांडे की जी आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि रेकी मास्टर आहे. तुम्हालाही पण जर कधी समजा तिच्याशी संपर्क साधायचा असेल तर तिने जे गुगल वरती सुमितीच्याशी संपर्क करू शकतात, किंवा कोणी जर कधी रेडिओ विश्वासशी संपर्क साधला तर आम्ही नक्की तिच्याशी संपर्क तुमचा करून देऊयात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 2, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण फक्त स्मृतींची नावेच पाहणार आहोत. आज संपूर्ण भारतवर्षात अदमासे या 36 स्मृती असू शकतात. त्यातील प्रथम 21 स्मृती सहज उपलब्ध आहेत. स्मृतींची नावे: अत्रिसंहिता, विष्णुप्रोक्त धर्म, हरित स्मृती, औषनस स्मृती, आंगिरस स्मृती, संवर्त स्मृती, लघुयम स्मृती, आपस्तंभ स्मृती, बृहस्पती स्मृती, कात्यायन स्मृती, पराशर स्मृती, व्यास स्मृती, शंख स्मृती, लिखित स्मृती, दक्ष स्मृती, गौतम स्मृती, शातातप स्मृती, बुध स्मृती, नारद स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती, वाधूल स्मृती, देवल स्मृती, बृहत पाराशर स्मृती, शौनक स्मृती, जाबाली स्मृती, गोभिल स्मृती, बोधायन स्मृती, विश्वामित्र स्मृती, अग्निस्मृती, स्मृतिरत्नावली, स्मृतिमंजिरी, स्मृतिसार, अंगिरा स्मृती, स्मृती समुच्चय आणि शाकल स्मृती. ह्या नावांच्या स्मृती भारतात कुठे ना कुठे उपलब्ध होऊ शकतात. यातील मनू, दक्ष, नारद, याज्ञवल्क्य, व्यास, विष्णू ही नावे आज सर्वसाधारण मनुष्यास माहीत आहेत. या सर्व नावात मनू, व्यास, जाबाली, विश्वामित्र हे जन्मजात ब्राह्मण नाहीतच. हे सर्वांनीच लक्षात घेण्यासारखे आहे. जसे राम व कृष्ण हे क्षत्रिय आहेत, पण आज टक्केवारीत जास्त केवळ ब्राह्मणांमुळे व अराजकारणी समाज घटकांमुळे यांची नावे गौरवाने घेतली जातात, याचा मला आनंद आहे. यात मी ऐकलेली एक कथा आपण सांगतो. शंख व लिखित हे दोन्ही भाऊ. एकदा लिखित आपल्या भावास शंखाचे त्याचे उपवनातील आश्रमात भेटायला गेला. तिथे सुंदर आंबे पाहून त्याला आंबा तोडण्याचा मोह झाला. त्याने आंबा तोडला व खाल्ला, पण शंखास न विचारता तोडण्याचा त्याला पश्चाताप झाला व त्याने पश्चाताप दग्ध होऊन ज्या हाताने आंबा तोडला तो हातच कापून घेतला शिक्षा म्हणून. अशा चारित्र्यवंत ऋषींनी लिहिल्या आहेत या स्मृती. कृपया त्यांचेवर शिंतोडे उडवण्याचे पाप भारतीयाने करू नये ही विनंती. उर्वरित भाग नंतर पहुच. इत्यलम, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांक.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, संगीत की साधना आराधना कोई आसान बात नहीं. संगीत की देवी उसी पर प्रसन्न है जो रोज कला की तपस्या करता है. शास्त्रीय संगीत जो हर एक गीत की नींव है, इस शास्त्रीय संगीत के नींव के बिना कोई भी गीत पूरा नहीं हो सकता. उस संगीत को प्राप्त करने के लिए सरस्वती देवी की कृपा जिस पर होती है, वही तो एक बड़ा ही अच्छा गायक बन सकता है. तो आज के प्रोग्राम में यशुदास के सुने कुछ गीत गाएंगे जिन पर सरस्वती देवी का हाथ है, उनको देवी प्रसन्न है. चलिए सुनिए उन्हीं के स्वरों में देवी सरस्वती शारदा की एक प्रार्थना.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-12 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 14 देवाचे आकाश या कथेचा पुढील भाग. स्टेजवर अनवरची आई बसली होती. पुष्पगुच्छ देऊन गौरवपर भाषण करून मुख्य बाईंनी अनवरच्या आईचा सत्कार केला. त्यांनीही भाषण केलं, माझ्या पतीने कर्तव्य केलं, ज्या राष्ट्राने आपल्याला जन्म दिला त्या राष्ट्रासाठी ते लढले. मुलांनो, आता मी तर सैन्यात जाणं शक्य नाही, पण माझा मुलगा अनवर याला मी नक्कीच सैन्यामध्ये पाठवणार आहे. आमच्या हातून प्रचंड टाळ्या सुटल्या. आभार मानताना फडणवीसबाई म्हणाल्या, आपल्या एका विद्यार्थ्यानं सुमित जोशी यानं माझं नाव ऐकून मी दचकलोच. आत्ताच माझा उल्लेख कशासाठी केला असेल बाईंनी? बाई पुढे बोलल्या, सुमित उभा राहा. मी उभा राहिलो. बस, मी बस. या सुमितने आपल्या प्रश्न उत्तरच्या तासाला विचारलं होतं की सैनिकाचा धर्म कुठला. वेगळ्या धर्माचे लोक आपल्या सैन्यात घेतात. मला वाटतं सुमितच्या प्रश्नाचं उत्तर त्याला आज मिळालं असावं. या देशावर ज्यांचं ज्याचं निस्सीम प्रेम आहे, आईसारखी भक्ती आहे, तोच भारतीय आहे. हे विसरलेले काही लोक वेडेपणा करतात. त्यांना शहाणं करायला नाईलाजानं लढावं लागतं. नावावरून, आडनावावरून देश ठरत नाही, हृदयातल्या भावनेवरून तुमची ओळख ठरत असते. सुमित, मिळाला का उत्तर तुझ्या प्रश्नाचं? माझे डोळे भरून आले. अनवरच्या आईची परवानगी घेऊन मी त्याला माझ्या घरी वाढदिवसाला बोलवलं. आई बाबा, दिनेश काका, काकू माझी वाटच पाहत होते. काकानं मला उचललं, पापा घेतला आणि अभिनंदन केलं वाढदिवसाचं. अनवरलाही त्याने जवळ घेतले. आईनं माझ्या आवडीची बासुंदी केली होती. दोघांनाही 2 वाट्या दिल्या. अनवरही खुश झाला. बाबा आणि काका मला म्हणाले, आता डोळे घट्ट मिटा बघू. मी आणि अनवरने डोळे घट्ट मिटले. आता उघडा. डोळे उघडले आणि आम्ही थक्कच झालो. कॉम्प्युटर, मी आनंदाने उडालच. हा दुसरा अनवरसाठी. मी आईबाबांना बिलगलो. अहो बाबा, हे तुम्ही काय केलं? अम्मा दोघांना कॉम्प्युटर आणलं. हो, आज मी माझ्याकडून अनवरला देखील ही एक भेट तुझ्या वाढदिवसानिमित्त देणार आहे. अनवरलाही त्यांनी जवळ घेतलं. इतक्या आनंदाचे क्षणी हे असे डोळे का भरतात बरं? हा प्रश्न मी आता कोणाला विचारू? न कळत फडणवीस बाईंचा चेहरा समोर आला. मी बाईंना पुढल्या तासाला नक्की विचारेन की बाई, आनंदाच्या क्षणी डोळे का भरून येतात हो? देवाचे आकाश ही कथा या ठिकाणी संपली. भेटूया पुढील कथेसह पुढील मंगळवारी. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा काय सांगतेस आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा हो खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन डबिंग प्रेझेंटेशन प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग यासाठी वयाची कोणतीही अट नाही प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 2626

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच.

0: श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।
1: बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा।
2: बदल लेता हूँ।

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोद बांभणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोद बांभणे.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5362 4726 26 26।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: मम्मी

नमस्कार, नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02532 4726 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406 या क्रमांकांवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत. हे सारं स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधानामृते वाढ सिंपवनी की जे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना. भागवत धर्माची पताका दिगंत भडकट ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञानत्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा हा जणू विठ्ठल होतो. आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: मध्याचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।